कमी आढळतात आणि ती कुठे आहेत, नेपाळला आहे, काशी, श्रृंगेरी आणि हे कोळंबी हे नांदेडजवळचं ठिकाण इथे आहे. आता याच्यापैकी एक यंत्र जे काशीला होतं ते मॅक्स मुल्लर स्वतःसोबत लंडनला किंवा इंग्लंडला घेऊनसुद्धा गेले होते असं आहे. त्याच्यामुळे इथे अनेक सोहळे होतात. म्हणजे कार्तिक पौर्णिमेला तर मोठा उत्सव असतो 3 दिवसांचा. म्हणजे पहिल्या दिवशी अन्नपूजा असते, दुसऱ्या दिवशी महापूजा असते आणि तिसऱ्या दिवशी पालखी असते, चौथ्या दिवशी कला, असे मोठे कार्यक्रम असतात. आणि इथे सगळ्यासोबतच म्हणजे मूर्तींसोबतच ब्रह्मयंत्राची सुद्धा पूजा केली जाते. म्हणजे पंचामृतानं स्नान घालून तांदळाची रास रचतात त्याच्यावर आणि राशीवरच्या म्हणजे त्या राशीतल्या तांदळावर चिन्ह काढतात. म्हणजे खरोखरीच इथे असणारी जी पूजा आहे किंवा हा सगळा सोहळा असतो ना, हा तितकाच प्रेक्षणीय असा असतो असं आहे. त्याच्यामुळे इथे जे भक्तगण येतात ते नामघोष कसा करतात, देवदत्त गुरुदत्त देवदत्त गुरुदत्त अशा नावानं नामघोष चाललेला असतो. त्याच्यामुळे हे स्थानसुद्धा तितकंच वेगळं असं मानलं जातं.

आपल्याकडे प्रत्येक देवतेचं पूजन करत असताना ना वेगवेगळे संकेत आहेत. पहा, काही गोष्टी मानल्या जातात, पाळल्या जातात आणि त्यानुसार मग पूजन केलं जातं. आता दत्तसंप्रदायामध्ये पादुका पूजन हा एक अत्यंत वेगळा असा सोहळा म्हणूया किंवा अनुभव आहे, कारण जी वेगवेगळी दत्तक्षेत्रं आहेत त्यांची परिक्रमा करत असताना वेगवेगळ्या प्रकारच्या पादुकांचं दर्शनसुद्धा आपल्यापैकी अनेकांना झालं असेल. आणि दत्तसंप्रदायामध्ये वैशिष्ट्य असं आहे की उपासना खूप सोपी आहे आणि अगदी सहज अशी करता येते, कारण ईश्वराचं मूळ रूप हे निर्गुण आहे, निराकार आहे, त्याला कुठलाही आकार, रंग, रूप असं काही नाही आहे. आणि म्हणून मग त्याचं रूप समजून घेणं किंवा त्याच्यापर्यंत जाण्यासाठी पहिलं पाऊल सोपं पाऊल कुठलं असेल तर ती सगुण उपासना. आणि मग याच उपासनेमध्ये मग त्या देवतेची मूर्ती असेल जी वेगवेगळ्या रूपात प्रतीकांच्या रूपानं आपण त्याची पूजा करतो. पहा, आता ईश्वराची मूर्ती आली की मग त्याच्यासोबत किती वेगवेगळ्या गोष्टी येतात ना, म्हणजे मग त्यानं धारण केलेली आयुधं येतात, शस्त्र येतात, त्याच्यानंतर मग नैवेद्य असेल. आता इथे पादुका पूजन जे आहे हे अतिशय सोपी पद्धत, म्हणजे मूर्ती रूपाचं पूजन करतो त्याच्यासोबतच पादुका पूजन ही सगुण पूजेची अतिशय सोपी आणि छान अशी पद्धत आहे. आता दत्तक्षेत्री तुम्ही गेल्यानंतर आपल्याला बऱ्याच ठिकाणी पादुका दिसतात, काही ठिकाणी तर फक्त पादुकाच आहेत असं आहे. आणि त्या पादुकांचं निरीक्षण केल्यानंतर त्यातलं वेगळे पण आपल्या लक्षात येतं. काही पादुका चल आहेत ज्या हलवता येतात, तर काही अचल आहेत, आणि काही ठिकाणी ज्या पादुका आहेत त्या मानवी पायांच्या आकाराच्या आहेत, काही ठिकाणी पाहाल तर त्या वेगळ्याच आकाराच्या पाहायला मिळतात. पण विशिष्ट असा पादुकांसारखा आकार तुम्हाला कुठलाही सगळ्या ठिकाणी सारखा नाही पाहायला मिळत.

म्हणजे इथे सुद्धा ते निर्गुण तत्व येतच नाही का? आणि मग औदुंबर इथे असलेल्या मग विमल पादुका असतील, नृसिंहवाडी इथे असलेल्या मनोहर पादुका आहेत, नावं पण पहा किती सुंदर आहेत, कारंजा इथल्या निर्गुण पादुका आहेत, कुरवपूर इथे श्रीपाद श्रीवल्लभ पादुका आहेत, कडगंची इथे श्री करुणा पादुका आहेत, अक्कलकोट इथे श्री स्वामी समर्थ पादुका आहेत, त्याच्यानंतर पिठापूरला श्रीपाद श्रीवल्लभ पादुका आहेत, गिरनारला दत्त पादुका आहेत आणि बसव कल्याणला श्री शेषदत्त पादुका आहेत, वासुदेव निवास प्रसाद पादुका आणि बाळेकुंद्री इथे अवधूत पादुका, अशा वेगवेगळ्या पादुका आपल्याला पाहायला मिळतात. आणि याच्यामध्ये सुद्धा मग असे संकेत दिलेले आहेत की शक्तीचं प्रतीक असलेल्या किंवा त्याच्यामध्ये असलेल्या, बरं त्याला नमस्कार करताना सुद्धा कसा नमस्कार करायला हवा याचे सुद्धा वेगवेगळे संकेत असे सांगितलेले आहेत. आणि मी म्हटलं ना की जसं त्यांनी धारण केलेल्या गोष्टी आहेत त्यासुद्धा तितक्याच महत्त्वाच्या अशा आहेत. जेव्हा आपण अतिशय थोर व्यक्तींविषयी आदर व्यक्त करतो तेव्हा त्यांच्या पायावर डोकं ठेवतो, पहा, कारण या लोकांची सगळी शक्ती जी आहे ती त्यांच्या शरणामध्ये एकवटलेली असते आणि तो एक वेगळा अनुभव असतो. आणि म्हणूनच अनेक दत्त ठिकाणी किंवा दत्तस्थानांमध्ये दत्तमूर्तीपेक्षा दत्तपादुकांना अशी खूप महत्त्वाचं असं स्थान मिळालेलं आहे. त्याच्यामुळे हे अतिशय वेगळं आहे. याच्यामध्ये डावी पादुका ही शिवस्वरूप मानली जाते आणि उजवी पादुका ही शक्तीस्वरूप अशी मानली जाते. आणि म्हणूनच मग या पादुकांना नमस्कार करताना शक्यतो डोकं पादुकांच्या अंगठ्यांवर न टेकवता पादुकांच्या पुढच्या भागावर टेकवावं असं सांगितलं जातं रसिक हो.

रसिकभाऊ, आपल्या वंदन कार्यक्रमाची वेळ संपत आलेली आहे. यानंतर छान अशा दोन रचना असतील आणि त्यातच अर्थात आरतीनं आपल्या या वंदन कार्यक्रमाची सांगता होणार आहे. त्यानंतर ठीक 6 वाजता आपण ऐकणार आहात दिल्ली केंद्रावरून प्रक्षेपित होणाऱ्या हिंदी बातम्या, हिंदी समाचार, ज्या इथून सहक्षेपित केल्या जातील. आणि त्यानंतर 6:05 पुन्हा एकदा आम्ही आपल्याला भेटतोय आपल्या पुढच्या कार्यक्रमात अर्थात रेनबो फंडेमध्ये. तेव्हा ऐकत रहा 107.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो प्रसारण वाहिनी.

0: Ashwani FM Rainbow 107.1 MHz musically yours.
1: Facebook ni sky, WhatsApp in life, man more calm, itano aram, so start up your day with Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
2: Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
1: Musical saath, real life baat, cinema natak, bhatkar dikhas. Start up your day with Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
3: रसिक हो, सुप्रभात आणि नमस्कार. 107.1 मेगाहर्ट्झवर आपण ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची एफ एम रेनबो प्रसारण वाहिनी आणि आपल्या या रेनबो फंडे कार्यक्रमात पुन्हा एकदा मी माधुरी रावराणे आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते.

आणि आता जाणून घेऊया हवामान अंदाज. कुलाबा वेधशाळेकडून मिळालेल्या माहितीनुसार मुंबई शहर आणि उपनगरात नोंदवलं गेलेलं तापमान याप्रमाणे. कमाल तापमान कुलाबा आणि सांताक्रूज दोन्ही ठिकाणी 35 अंश सेल्सिअस, किमान तापमान कुलाबा 28 अंश सेल्सिअस तर सांताक्रूज 29 अंश सेल्सिअस. सापेक्ष आर्द्रता सांताक्रूज 74%. मुंबई शहर आणि उपनगरात येत्या 24 तासात उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता वेधशाळेकडून वर्तवण्यात आलेली आहे. तर कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 29 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील असंही सांगण्यात आलेलं आहे. हा इशारा मच्छीमार बांधवांसाठी आहे. सोमालिया किनारपट्टी आणि लगतचा नैऋत्य अरबी समुद्र या भागात ताशी 45 ते 65 किलोमीटर वेगानं वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर कामोरीन परिसरातही प्रतितास 40 ते 60 किलोमीटर वेगानं वादळी वारे वाहतील. त्यामुळे मच्छीमार बांधवांनी या कालावधीत समुद्रात जाऊ नये असा इशारा वेधशाळेकडून देण्यात आलेला आहे. मुंबई शहर आणि उपनगरात काल वातावरण अंशतः ढगाळ होतं. ठाणे पालघर आणि रायगड जिल्ह्यांसाठी काही ठिकाणी मेघगर्जनेसह हलक्या पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता वेधशाळेकडून वर्तवण्यात येत आहेत. आणि याबरोबरच हवामान वृत्त संपतंय. आपण वळूया आपल्या कार्यक्रमाकडे.

लहान मुलांवर अत्याचाराच्या लैंगिक शोषणाच्या बातम्या आपल्याला व्यथित करतात आणि संताप येतो. बालकांच्या संरक्षणासाठी पोक्सो कायद्यातील तरतुदी उलगडून सांगणार आहेत ऍडव्होकेट तृप्ती पाटील. या डायल इन कार्यक्रमासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02-2-45-15-41-29 आणि 45-15-41-30. श्रोते हो, त्यापूर्वी आपुलकी या घरात ही स्मिता जोगळेकर लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवार दिनांक 2 जून रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन एअर ॲपवरही.

डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

एक वेगळी ऊर्जा आहे ना या गीतामध्ये रसिक हो. आणि अशी अनेक गीतं आहेत जी तुम्हाला ऊर्जा देतात, तुम्हाला काहीतरी करण्यासाठी प्रेरणा देत असतात. आणि त्या गीतांमधले शब्द किंवा त्याचा भावार्थ जेव्हा आपण जाणून घेतो आणि त्यामागचा इतिहास जेव्हा आपल्या लक्षात येतो तेव्हा तर मग अभिमानानं ऊर भरून येतो, नाही का? हे गीत ऐकल्यानंतर आपल्याला चटकन आठवण होते ती स्वातंत्र्यवीर सावरकरांची. आणि आज सावरकर जयंती आहे. सावरकर म्हटल्यानंतर कितीतरी ओळखी आहेत ना त्यांच्या रसिक हो, आणि कितीतरी गोष्टी आपल्या डोळ्यासमोर येतात. मग ती जगप्रसिद्ध उडी असू देत, काळ्या पाण्याची शिक्षा असू देत, अंदमानात झालेली शिक्षा असू देत, किंवा मग सावरकरांचं संपूर्ण आयुष्य. सशस्त्र क्रांतीचा मार्ग आणि या मार्गाच्या माध्यमातून देशाला स्वातंत्र्य कसं मिळेल आणि त्यासाठी काय काय करता येईल, मग ते साहित्याच्या माध्यमातून परदेशात गेल्यानंतर तिथे मग वेगवेगळ्या ओळखी आणि केलेलं कार्य असू देत, किंवा मग संपूर्ण आयुष्यात त्यानंतर केलेलं कार्य असू देत. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, जन्म आजच्या दिवशी 28 मे 1883 नाशिक जिल्ह्यातल्या भगूर इथल्या एका कुटुंबात झालेला जन्म, आणि त्यानंतर लहानपणापासून असलेलं देशसेवेचं किंवा देशसेवेचं व्रत म्हणूया आपण त्याला, आणि याच इच्छेनं त्यांना क्रांतिकारक बनवलं. अर्थात मोठे बंधू त्यांचाहीच भाग होताच याच्यामध्ये. पण रसिक हो, सावरकरांच्या साहित्यानं म्हणा, सावरकरांच्या गीतांनी म्हणा, अनेकांना प्रेरणा दिली असेल. पण सावरकरांना सुद्धा अनेक नेत्यांकडून प्रेरणा मिळाली होती, आणि याच्यामध्ये मग लाला लजपतराय असू देत, बाळ गंगाधर टिळक असू देत, किंवा मग बिपिनचंद्र पाल ज्याला आपण लाल बाल पाल म्हणून ओळखतो, या क्रांतिकारकांकडून त्यांना आयुष्यभर प्रेरणा मिळत राहिली. सावरकरांनी त्यांच्या आयुष्यामध्ये म्हणजे या क्रांतिकार्यात सहभागी होण्यासाठी स्वतःची अशी संघटनासुद्धा स्थापन केली, आणि मग अशा प्रकारच्या उपक्रमांसाठी कामांसाठी ते सतत तयार असायचे. फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घेताना आणि पदवी मिळवताना सुद्धा हे अशा प्रकारचं क्रांतिकार्य सुरू होतं, आणि त्याच्या बरोबरीनं मग इंग्लंडमध्ये उच्च शिक्षणाची जेव्हा संधी मिळाली की तर तिथे सुद्धा जे श्यामजी कृष्ण वर्मा होते इंडियाचे म्हणजे इंडिया हाऊसमध्ये, तिथून मग आपल्या देशातल्या स्वातंत्र्य देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्या चळवळी बाहेरून सुरू होत्या ना, तिथलं एक महत्त्वाचं स्थान होतं इंडिया हाऊस. आणि तिथून सुद्धा या सगळ्या हालचाली करण्यात सावरकरांचा सगळ्यात महत्त्वाचा असा भाग होता. खूप गोष्टी सांगता येतील रसिक हो, सावरकरांचं संपूर्ण चरित्र वाचल्यानंतर ना त्याचे वेगवेगळे टप्पे आपल्या लक्षात येतात. लहानपणाचा टप्पा, त्याच्यानंतर मग मधला टप्पा, तिथे मग विवाहाच्या आधी कशी ती वेगळी एक अट घालण्यात आली होती, मग परदेशी शिक्षण, मग इंग्लंडमधून उच्च शिक्षण घेऊन भारतात आल्यानंतर मग जी निदर्शनं इंग्रजांच्या विरोधात करण्यात आली होती त्यातही त्यांचा सहभाग होताच, न्यायालयानं दोषी ठरवल्यानंतर मग त्यानंतर जेव्हा काळ्या पाण्याची शिक्षा सुनावण्यात आली तेव्हा की हे शासन किंवा ब्रिटिश सरकार तोपर्यंत टिकेल का, किंवा याविषयी सुद्धा त्यांनी तिथे म्हटलं होतं की तोपर्यंत ही ब्रिटिश राजवट टिकेल का. आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांनी भाषेसाठी, भाषाशुद्धीसाठी केलेले प्रयत्न, किंवा जे काही शब्द आपल्याला दिलेले आहेत, आपण सावरकरांना कवी, नाटककार, भाषाशुद्धीसाठी केलेले प्रयत्न त्यांनी जे आहेत या माध्यमातून सुद्धा ओळखतो. आणि आज सावरकरांवर चित्रपट आहेत, सावरकरांवर वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून आपल्याला अनेक गोष्टी म्हणजे 1857 स्वातंत्र्य लढ्यापासून ते छत्रपती शिवाजी महाराजांकडून प्रेरणा घेऊन भारताच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी संपूर्ण आयुष्य झोकून देणं ही काही साधी सोपी गोष्ट नाही आहे. 1857 उठाव आणि त्याला सावरकरांनी सगळ्यात पहिल्यांदा स्वातंत्र्य समर असं म्हणून त्याचा उल्लेख केलेला आहे आणि त्याच्यावर लिहिलं सुद्धा. सावरकरांच्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या घटना, विविध व्यक्तींचा त्यांना लाभलेला सहवास, फर्ग्युसन महाविद्यालयातलं त्यांचं जीवन असू देत, लोकमान्य टिळकांची भेट असू देत, किंवा मग लंडनमध्ये भिकाई कामा, मदनलाल धिंगरा, श्यामजी कृष्ण वर्मा यांची झालेली भेट आणि समुद्रात मारलेली ऐतिहासिक उडी,
या संपूर्ण कालखंडामध्ये त्यांनी सहन केलेले अतोनात हाल, स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अहिंसा विरुद्ध सशस्त्र क्रांती असा जो एक वैचारिक संघर्ष होता आणि त्याच्या बरोबरीनं मग

बोस यांची घेतलेली भेट असू देत आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतरसुद्धा त्यांच्यावर घालण्यात आलेली जी बंधनं होती, सामाजिक असू देत किंवा राजकीय वावर असू देत, या सगळ्यावर घालण्यात आलेली बंधनं जी आहेत, या सगळ्यांचा जेव्हा आपण विचार करतो ना, तेव्हा लक्षात येतं की अरे किती वेगळ्या प्रकारचं हे आयुष्य आहे. आणि हे संपूर्ण चरित्र पाहत असताना किंवा आपण वाचतो, चित्रपटांच्या माध्यमातून पाहतो किंवा त्यांनी लिहिलेली पुस्तकं जेव्हा वाचतो आपण, मग जन्मठेप असू देत, मॅझिनीचं चरित्र असू देत, त्यांचे आदर्श जे होते, यातून आपल्याला ज्या गोष्टी मिळत जातात ना रसिक हो, त्या वेगळ्या आहेत आणि आपणही विचार करायला प्रवृत्त होतो, हेही तितकंच महत्त्वाचं आहे. आत्ता बोलत असताना आपल्याला त्या काळाची कल्पना येत नाही किंवा त्यांनी सहन केलेल्या सगळ्या गोष्टींची कल्पना येणं थोडं अवघड आहे. रसिका हो, यानंतर एक व्यावसायिक विश्रांती घेऊया आणि त्यानंतर पुन्हा एकदा एक सावरकरांच्याच शब्दातली ही रचना आहे ती ऐकूया.

डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

सावरकरांसारखा संवेदनशील कवीच हे अशा प्रकारचे शब्द लिहू शकतो रसिक हो। सावरकर प्रखर देशभक्त होतेच, त्याच्याबरोबरीनं कवी होते, द्रष्टे होते, थोर साहित्यिक होते, भाषा अभ्यासक सुद्धा होते। आणि अंदमानाच्या तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी जवळ

की सावरकरांना इंग्रजी भाषेचं वावडं होतं असं काही नाही. भाषा शिकू नये, बोलू नये असा त्यांचा आग्रह होता असंही नाही. म्हणजे त्यांचं स्वतःचं सुद्धा त्यांनी लिहिलेलं लेखन हे इंग्रजीत आहे, पण कुठलीही भाषा ही शुद्ध असावी असा त्यांचा आग्रह होता. आणि त्यामुळे अनेक इंग्रजी शब्दांना त्यांनी मराठी प्रतिशब्द दिले. आपली भाषा इतकी संपन्न आहे आणि त्यात मग विविध भाषांमधून आलेले जे शब्द आहेत त्यापेक्षा जे शब्द आहेत त्या शब्दांना त्यांनी मराठी प्रतिशब्द सुचवले. तारीखला दिनांक, नंबरला क्रमांक, टॉकीला बोलपट, रिपोर्टला प्रतिवृत्त, म्युनिसिपॅलिटीला नगरपालिका, कॉर्पोरेशनला महापालिका, मेयरला महापौर, ट्रस्टीला विश्वस्त, त्याच्यानंतर कोरमला गणसंख्या, कॉलम, स्तंभ, किंमत, मूल्य, फी, फी जे आकारली त्याला शुल्क हा शब्द, शहीद या शब्दाला हुतात्मा, कायदा या शब्दाला, म्हणजे खानेसुमारीला शिरगंटी, खास अंक यालासुद्धा विशेषांक असा शब्द, बजेटला अर्थसंकल्प, पगारला वेतन, असे अनेक शब्द जे आज आपण सहज वापरतो ते सावरकरांनी आपल्याला दिलेले शब्द आहेत. रसिक हो, सावरकरांनी 1924 दरम्यान केसरीमध्ये मराठी भाषेचं शुद्धीकरण नावाची जी लेखमाला लिहिली होती आणि त्याच्यामध्ये भाषाशुद्धी का गरजेची आहे आणि त्यासाठी ज्या ज्या काही गोष्टी करता येईल त्या सगळ्या मुद्द्यांवर त्यांनी प्रकाश टाकला या मालिकेच्या माध्यमातून. पण या सगळ्यासाठी प्रेरणा कुठून मिळाली होती? प्रेरणा मिळाली होती ती शिवचरित्राच्या माध्यमातून. रसिक हो, होय, शिवाजी महाराजांनी त्यांचे अमात्य रघुनाथ पंत हणमंते यांच्याकडून राज्य व्यवहार कोश तयार करून घेतला होता आणि त्या काळी स्वराज्यावर जी वेगवेगळी आक्रमणं झाली होती त्याच्यामुळे भाषेवर सुद्धा तोच प्रभाव दिसून येत होता. तो कुठेतरी दूर करण्यासाठी, पुसून टाकण्यासाठी या कोशाची निर्मिती केली गेली आणि शिवछत्रपतींच्या पावलावर पाऊल ठेवूनच सावरकरांनी हे कार्य केलं आणि भाषाशुद्धीची चळवळ हाती घेतली हे विशेष. आणि त्यातच हे शिवछत्रपतींवर लिहिलेलं हे गीत ऐकूया.

1857चा स्वातंत्र्य समर किंवा 1857चा लढा आणि त्याच्यानंतर 1947 पर्यंतचा जो इंग्रजांविरुद्ध दिलेला लढा, छोडो भारत चळवळ असू देत किंवा इतर ज्या चळवळी असू देत, त्यानंतर आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं असे कहो 1947ला, 1947 ते आजपर्यंतचा आपला हा प्रवास, भारतानं जो प्रगतीचा टप्पा गाठलेला आहे तोपर्यंत त्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या सगळ्या आपण पाहिलेल्या आहेत आणि इतिहासाच्या रूपानं आपण या सगळ्या शिकतो आहोत. मी शिकतो तसं म्हणते याचं कारण असं की शाळेत आपल्याला इतिहासाचा विषय आहेच, पण त्याच्या बरोबरीनं जे जे जे जे घडत असतं ते इतिहासाच्या रूपानं आपल्यासमोरसुद्धा येत असतं. पण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्यासमोर सगळ्यात महत्त्वाचा टप्पा किंवा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न होता तो स्वयंपूर्णता, आणि त्यातही अन्नधान्यात किंवा अन्नधान्यासाठी असलेली स्वयंपूर्णता ती खूप महत्त्वाची होती, कारण त्यानंतर अनेक समस्या ज्या होत्या त्या भेडसावत होत्या. पण ही समस्या किंवा ही स्वयंपूर्णता आपण कधी साधली असेल? हरितक्रांतीच्या सुमारास नंतर ही स्वयंपूर्णता साधण्यात आपल्याला यश मिळालं. बरं, तुम्हाला आता असं वाटलं असेल की मी आत्ता याविषयी का बरं बोलतीये, सावरकरांविषयी बोलून झालं आणि आता हा टप्पा का महत्त्वाचा आहे, कारण आजचा दिवस तितकाच महत्त्वाचा आहे. आज आहे जागतिक भूक दिवस, जागतिक भूक दिन, वर्ल्ड हंगर डे असं म्हणतात. 28 मेला दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो, म्हणजे आज 21व्या शतकात नवनवीन यशाची क्षितिजे आपण पार करत असतो. अगदी चंद्रापासून ते मंगळापर्यंत अनेक मोहिमा आपण पार करतोय, पण त्याच्या बरोबरीनं सगळ्यात महत्त्वाची किंवा वास्तविक गोष्ट जर कुठली असेल तर ती भूक. आजही जगात असे कोट्यवधी लोक आहेत ज्यांना एक वेळच्या अन्नासाठी संघर्ष करावा लागतो रसिक हो, आणि ही समस्या खरोखरच गंभीर आहे. या समस्येकडे संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेण्यासाठी आणि भूकमुक्त, भूक म्हणजे भूकमुक्त जगाची निर्मिती करण्यासाठी 28 मे रोजी जागतिक भूक दिवस म्हणजे वर्ल्ड हंगर डे साजरा केला जातो. हा दिवस आपल्याला आठवण करून देतो की अन्न मिळवणं म्हणजे खरंच मूलभूत गरज आहे ना. अन्न, वस्त्र, निवारा या आपल्या मूलभूत गरजा आहेत आणि त्यातली ही अतिशय मूलभूत अशी गरज, आणि त्यासाठी जागतिक भूक दिवस हा साजरा केला जातो. आता झिरो हंगर असं इंग्रजीत म्हटलं जातं, अगदी शब्दशः म्हणायचं झालं तर शून्य भूक नाही म्हणता येणार, पण हे जे ध्येय आहे हे ठेवलेलं आहे. आता हे ध्येय पूर्ण करत असताना याला सरकारी धोरणं आहेत, आंतरराष्ट्रीय निधी आहेत, याच्या माध्यमातून हे ध्येय साध्य करणं तसं अवघड नाही आहे, पण तरीसुद्धा हे ध्येय साध्य करण्यासाठी संपूर्ण जगाला, तुम्हा आम्हा सगळ्यांना एकत्र यावं लागेल आणि स्थानिक पातळीवर कामसुद्धा करायला लागेल. मग तिथे शेतकऱ्यांपासून ते अगदी तुम्ही आम्ही सगळेच जण काम करतोय त्या सगळ्यांसाठीच, आणि यासाठी शेतकऱ्यांना बळ देऊन अन्न साठवणुकीसाठी किंवा अन्नाची नासाडी न करणं किंवा ती थांबवणं ही काळाची गरज मानणं गरजेचं आहे. आपण म्हणतो ना की अन्न हे पूर्ण ब्रह्म, ताटात जे अन्न टाकलं जातं किंवा सोडलं जातं हे अन्न एखाद्याचे प्राण वाचवू शकतं किंवा एखाद्याचं संपूर्ण आयुष्य बदलवू शकतं, हा विचारसुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे रसिक हो. त्यामुळे अन्न हे पूर्ण ब्रह्म.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: अजी

0: या या या अरे एकदा खा तर पुन्हा पुन्हा याल। आइए बाबू जी आइए।
1: आवणे बाबा आवणे।
0: ओ साई ओ सदाजी येथे आ, भेदभाव नाही।

चिवडा, भेळ, पेढे, भाज्या सगळंच काही आहे ना याच्यामध्ये. आणि जागतिक भूक दिन किंवा जागतिक भूक दिवस याच्याविषयी बोलत असताना हे सगळे अन्नपदार्थ जे आहेत यांची आठवण काय किंवा यांचं सेवन हे आपण करतच असतो, नाही का? रसिका हो, जागतिक भूक दिन हा केवळ भुकेबद्दल जागरूकता निर्माण करत नाही तर गरिबी, असमानता असेल, बेरोजगारी असेल, शिक्षण, आरोग्यसेवेचा अभाव असेल, या सगळ्या ज्या समस्या आहेत गंभीर समस्यांना ओळखसुद्धा देतो असं म्हटलं तर ते वावगं नाही ठरणार. आज अनेक देशांमध्ये तांत्रिक प्रगती झाली आहे, आर्थिक वाढ झाली आहे, पण भूक जगभरातल्या सगळ्यात मोठ्या मानवतावादी समस्यांपैकी एक आहे. आणि त्याच्या बरोबरीनं अनेक गोष्टी आहेत, मग महागाई आहे, वाढते खर्च आहेत, त्याच्यामुळे कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांना पौष्टिक अन्न किंवा जेवण घेणं परवडत नाही. आर्थिक अडचणींमुळे अनेकदा अन्नाची गुणवत्ता असू देत किंवा मग त्याचं प्रमाण असू देत याच्याशी तडजोड करायला लागते. त्याच्याबरोबरीने हवामान बदल आहेत, नैसर्गिक आपत्ती आहेत, या सगळ्या पर्यावरणातल्या बदलांचा परिणाम हा होत असतो. आणि मग शेतकरी काय किंवा जो भाग शेतीवर अवलंबून आहेत त्या सगळ्या गोष्टी यामुळे प्रभावित होतात हेही तितकंच खरं आहे. आणि त्याच्यासोबतच आजूबाजूला घडणाऱ्या घटना असतील, मग युद्ध असेल, मानवी संकटं असतील, नैसर्गिक आपत्ती असतील, आणि त्याच्याबरोबरीने मग पायाभूत सुविधा आहेत, शिक्षण आहेत, आरोग्यसेवा आहेत, या गोष्टी जनसामान्यांपर्यंत पोहोचणं किंवा त्याच्या अभावामुळे गरिबी आणि उपासमार ही कायम राहते. आणि भूक निर्मूलन लढ्यामध्ये सेवाभावी संस्था जसं काम करत आहेत तसं तुम्ही आम्ही सगळ्यांनीच मिळून एकत्रितरित्या काम करणं गरजेचं आहे हेही तितकंच खरं आहे. रसिका हो, यानंतर एक छानसं गीत आणि त्याच्यानंतर आपण जाणून घेणार आहोत पद्म मानकर यांविषयी.

प्रवासी हो आजच्या आपल्या पद्म मानकरी आहेत. भारताची विमानं सुरक्षितपणे उडती ठेवणारं तंत्रज्ञान विकसित करणाऱ्या पद्मश्री शास्त्रज्ञ शुभा व्ही अय्यंगार. हो, आपली विमानं सुरक्षितपणे उडती ठेवणारं तंत्रज्ञान विकसित करणाऱ्या या डॉक्टर शुभा व्ही अय्यंगार आहेत. तुम्ही जर धावपट्टी पाहिली, म्हणजे विमानानं प्रवास केल्या करत असताना त्या धावपट्टीवर एक असं एक यंत्र म्हणणार नाही मी, असा एक खांब असतो पहा, छोटा असा, त्याला पांढरा असा रंग असतो दोन बाजूला, तो वेगळ्या प्रकार म्हणजे आता त्याचं वर्णन मला करता येत नाही आहे. आणि त्या यंत्रामुळे किंवा त्या उपकरणामुळे असे दोन बाजूला हात असल्यासारखं असं ते उंच हे असतं आणि मध्ये गोल असा भाग असतो. दृश्यमानता धावपट्टीवरची मोजण्याचं काम करतं हे उपकरण. आणि हे जे उपकरण आहे हे स्वदेशी बनावटीचं, आपल्या देशात बनवलं गेलेलं हे उपकरण आहे. आणि विज्ञान अभियांत्रिकीमध्ये योगदान जे दिलेलं आहे या डॉक्टर शुभा व्ही अय्यंगार यांनी, यात हे जे उपकरण आहे जे मी आत्ता तुम्हाला सांगितलं दृष्टी, हे बनवण्यात त्यांचा खूप मोठा हातभार आहे. रसिक हो, दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर होणारे पद्म पुरस्कार भारतातल्या सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक असे असतात. आणि यावर्षी कर्नाटकातल्या 2026 पद्मश्री पुरस्कार विजेत्यांच्या यादीमध्ये समाजसेवेपासून विज्ञानापर्यंत ज्यांनी या क्षेत्रात खूप मोठं काम केलेलं आहे त्यांना दिलेलं आहे. आणि यात विज्ञान आणि अभियांत्रिकी क्षेत्रातल्या योगदानाबद्दल डॉक्टर शुभा व्ही अय्यंगार यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. CSIR नॅशनल एरोस्पेस लॅबोरेटरीज म्हणजे NAL इथल्या माजी प्रतिष्ठित शास्त्रज्ञ डॉक्टर शुभा यांनी दृष्टी या भारताच्या पहिल्या स्वदेशी बनावटीच्या धावपट्टीची दृश्यमानता मोजणाऱ्या उपकरणाच्या विकासाचं नेतृत्व केलं. रसिकहो, आज दृष्टी हे देशभरातल्या जवळपास मोठ्या अशा सगळ्याच विमानतळांवर स्थापित आहे. नागरी विमान वाहतूक प्राधिकरण, भारतीय हवाई दल या दोघांकडूनही तिचा वापर केला जातो. त्यामुळे विमान वाहतूक सुरक्षेमध्ये खूप चांगली अशी सुधारणा झालेली आहे. डॉक्टर शुभा यांनी बंगळुरूच्या सेंट्रल कॉलेजमधून भौतिकशास्त्रातली BSc आणि MSc या दोन्ही पदव्या प्रथम क्रमांक मिळवून प्राप्त केलेल्या आहेत. त्यानंतर NLL प्रवेश घेतला आणि त्याच्यानंतर मग त्यांची जी आवड होती या क्षेत्रातली ती त्यांच्या वडिलांमुळे निर्माण झालेली होती. आणि वडिलांचा असा विश्वास होता की महिलांनी उच्च शिक्षण घ्यावं. डॉक्टर शुभा यांनी PhD पूर्ण करण्यासाठी वडिलांचं प्रोत्साहन खूप मोठं होतं, मोलाचं होतं. 9 भावंडांमध्ये सगळ्यात लहान असलेल्या डॉक्टर शुभा यांनी विज्ञान अभियांत्रिकी या क्षेत्रामध्ये केलेलं काम जे आहे ते खरोखरीच खूप मोठं आहे. आणि त्यांचं योगदान जे दृष्टी प्रणाली जी आहे, जी विमानचलनातली अत्यंत महत्त्वाची, म्हणजे विशेषतः धुकं असेल, धुरकं असेल, मुसळधार पाऊस असेल, लँडिंग अँड टेक ऑफ जेव्हा विमानं करतात तेव्हा धावपट्टीची दृश्यमानता मोजणं आणि ती कळणं खूप गरजेची असते. आणि यासाठी याच कामात त्यांचं असलेलं योगदान मोठं आहे. रसिकहो, दृष्टी योजनेपूर्वी आपण या सगळ्या गोष्टी किंवा या प्रणाली परदेशातून मागवत होतो, पण आत्ता स्वदेशी तंत्रज्ञान आणि त्यातून हे अशा तऱ्हेचं उपकरण बनवलं गेल्यामुळे याच्यामुळे खूप चांगल्या अशा गोष्टी झालेल्या आहेत. तर अशा या आजच्या आपल्या पद्म मानकरी डॉक्टर शुभा अय्यंगार.

आकाशवाणी पुणे, मनोज क्षीरसागर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सार्वजनिक वितरण व्यवस्था आधुनिक करण्यासाठी 25,500 कोटी रुपयांहून अधिक खर्चासह सार्थक PDS योजनेच्या मुदतवाढीला केंद्राची मंजुरी. राज्यातील ऊस आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांची केंद्र सरकारकडून दखल. नेमबाज ईशा सिंगचा 25 मीटर पिस्तूल प्रकारात नवा जागतिक विक्रम. आणि उष्णतेच्या लाटेबाबत पंतप्रधानांकडून खबरदारीचा इशारा. आता सविस्तर बातम्या. सार्वजनिक शिधा वाटपासाठी राज्यांना निधी देणारी सार्थक PDS योजना 16व्या वित्त आयोगाच्या कालावधीत पुढे राबवण्याला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल नवी दिल्लीत मंत्रिमंडळ बैठकीनंतर वार्ताहरांना ही माहिती दिली. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी 25,530 कोटी रुपयांची तरतूद करण्याचा प्रस्तावही या बैठकीत मंजूर झाला. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्यानं सार्थक PDS मध्ये 3 प्रणाली विकसित केल्या आहेत. लाभार्थ्यांची नोंदणी सांभाळण्यासाठी निर्मल तर तक्रारीवर दाद मागण्यासाठी आशा ही बहुभाषक प्रणाली तयार केली आहे. वितरण व्यवस्थेतल्या मालाची वाहतूक करणारे ट्रक किंवा इतर वाहनांची हालचाल सक्षम या प्रणाली टिपली जाते. या योजनेअंतर्गत राज्य सरकारांना निधी देताना लागू होणाऱ्या नियमातही सुधारणा केली आहे असं वैष्णव म्हणाले. साखरेच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करणं, इथेनॉल कोटा वाढवणं, कर्ज पुनर्गठन, व्याजसवलत, शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी, शेतीमालाचं ग्रेडिंग, कांदा बियाणांवर अधिभार आदी प्रश्नांबाबत केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांच्यासोबत झालेल्या सकारात्मक चर्चेमुळे याबाबत लवकरच केंद्र सरकार अनुकूल निर्णय घेणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिली. नवी दिल्लीत महाराष्ट्रातील साखर कारखानदारी, ऊस आणि कांदा उत्पादक शेतकरी यांच्या विविध अडचणीसंदर्भात केंद्रीय सहकार मंत्री शाह यांच्यासोबत मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह संबंधित मंत्री आणि विविध संस्थांच्या प्रतिनिधींची चर्चा झाली. साखरेची किमान आधारभूत किंमत वाढवणं गरजेचं असल्याचं शहा यांनी मान्य केलं आहे. इथेनॉलचा कोटा मोठ्या प्रमाणात वाढवण्यासाठी येत्या 2 महिन्यात निर्णय घेण्याबाबत त्यांनी सहमती दर्शवली असून कर्ज पुनर्गठनासंदर्भात राज्य शासनासोबत एकत्रितपणे काम करून मार्ग काढण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे. व्याज सवलतीचे पैसे तत्काळ देण्याचं मान्य करण्यात आलं. नाफेड आणि NCCF सुरू केलेली कांदा खरेदी बाजारात थेट व्यापाऱ्यांकडून न होता थेट शेतकऱ्यांकडून केली पाहिजे ही मागणी मान्य करण्यात आली आहे. सध्या कांद्याचं बियाणं मोठ्या प्रमाणात निर्यात होत असल्यानं देशांतर्गत कांद्याला निर्यात बाजारपेठ उरत नाही म्हणून कांदा बियाणावर मोठ्या प्रमाणात निर्यात अधिभार लावला पाहिजे ही मागणी देखील मान्य करण्यात आली. कांद्याच्या बियाणावर निर्बंध असले तरी कांद्याच्या निर्यातीवर कोणतीही बंदी नाही असं या चर्चेत स्पष्ट करण्यात आलं. SIR अर्थात मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या प्रक्रियेच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयानं काल शिक्कामोर्तब केलं. जनप्रतिनिधित्व कायदा 1950 च्या कलम 324

नुसार निवडणूक आयोगाला पुनरीक्षण प्रक्रिया राबवण्याचा अधिकार आहे असं न्यायालयानं सांगितलं. इतर पुनरीक्षणापेक्षा SIRची प्रक्रिया वेगळी आहे, एवढ्याच कारणामुळे ती अवैध ठरत नाही असं सांगून SIRमुळे नागरिकत्व रद्द होतं हा याचिकाकर्त्यांचा दावा न्यायालयानं फेटाळून लावला. आसाम विधानसभेनं समान नागरी संहिता विधेयक काल मंजूर केल्यामुळे अशा प्रकारचा कायदा स्वीकारणारं आसाम हे ईशान्य भारतातलं पहिलं आणि देशातलं तिसरं राज्य ठरलं आहे. विवाह, घटस्फोट, वारसा हक्क आणि लिव्ह इन संबंधांशी निगडीत बाबींमध्ये राज्यातील सर्व रहिवाशांसाठी एकच नागरी कायदेशीर चौकट प्रस्थापित करणं हा या कायद्याचा उद्देश आहे. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी ईद अल अधा म्हणजे बकरी ईद निमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. ईद अल अधा हा सण त्याग, करुणा आणि परोपकाराचा संदेश देतो. हा पवित्र सण सर्वांच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी घेऊन येवो या शुभकामनेसह सर्वांना, विशेषतः मुस्लिम बंधू भगिनींना ईद मुबारकच्या शुभेच्छा राज्यपालांनी आपल्या संदेशात दिल्या आहेत. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम 21 जूनला यंदा कोलकाता इथं होणार आहे. केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी काल खजुराहो इथं या दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ही माहिती देताना निरोगी वयोवृद्धीसाठी योग ही यंदाच्या योग दिनाची संकल्पना असल्याचं सांगितलं. निरोगी आणि आजारमुक्त वृद्धत्वासाठी योगाभ्यासाला दैनंदिन जीवनाचा भाग बनवण्याचं आवाहन जाधव यांनी केलं. यावेळी योग पार्क कार्यक्रम, योग संगम पोर्टल आणि योग दिवसानिमित्त नव्या टी शर्ट डिझाईनचंही अनावरण करण्यात आलं. पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या 150व्या अभ्यासक्रमाच्या दीक्षांत संचलन सोहळ्यानिमित्त उद्या 29 तारखेला सारंग हेलिकॉप्टर पथकाकडून भव्य हवाई कसरती सादर करण्यात येणार आहेत. महिला कॅडेट्सच्या 3र्या तुकडीच्या सहभागामुळे सोहळ्याला विशेष महत्व प्राप्त झालं आहे. स्वदेशी ध्रुव हेलिकॉप्टरद्वारे आकर्षक समूह उड्डाण आणि कौशल्यपूर्ण हवाई प्रात्यक्षिकं सादर केली जाणार आहेत. महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नवी दिल्ली इथं दिली. केंद्रीय जलसिंचन मंत्री CR पाटील यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत महाराष्ट्राकडून व्यक्त केलेल्या अपेक्षांना केंद्र सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला. राज्यातील 75%पेक्षा जास्त पूर्ण झालेल्या योजना तसंच 50-75% दरम्यान पूर्ण झालेल्या योजनांना प्राधान्यानं निधी दिला जाणार आहे. वेगानं बदलणाऱ्या सामाजिक परिस्थितीत बालकांसमोरची आव्हानं अधिक गंभीर स्वरूपाची होत आहेत. म्हणूनच संवेदनशील, जबाबदार आणि सकारात्मक वातावरण समाजात निर्माण करण्याची गरज आहे असं आवाहन महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष अॅडव्होकेट संजय पुराणिक यांनी काल रत्नागिरी इथं केलं. आयोगाच्या अर्धन्यायिक सुनावणी आणि आढावा बैठकीत ते बोलत होते. प्रत्येक नागरिकाची सामाजिक बांधिलकी अधिक सक्षम होऊन बालस्नेही समाज निर्माण करण्यासाठी माध्यमं, समाजसेवी संस्था आणि प्रशासनानं पुढाकार घ्यावा असंही बैठकीत सांगण्यात आलं. केंद्र शासनाच्या राष्ट्रीय खत विक्री आराखड्याअंतर्गत IFMS आणि अॅग्रीस्टॅक प्रणाली एकत्र करण्यात आल्या आहेत. यासाठी FSAS हे मोबाईल ऍप विकसित करण्यात आलं असून QR कोडद्वारे शेतकऱ्यांना खतांची ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे. नोंदणीनंतर 3 दिवसात निवडलेल्या विक्रेत्याकडून खत खरेदी करता येईल. त्यामुळे रांगा, अनावश्यक खतांची सक्ती आणि उपलब्धतेबाबतचा गोंधळ टळणार आहे. या पथदर्शी प्रकल्पाची सुरुवात खरीप हंगामात कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात होणार आहे. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त काल देशभरात त्यांना आदरांजली वाहण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मान्यवर नेत्यांनी पंडित नेहरू यांच्या आठवणींना उजाळा दिला. नवी दिल्लीत शांतीवन इथं पंडित नेहरूंच्या समाधीस्थळी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी तसंच इतर अनेक नेत्यांनी पुष्पांजली अर्पित केली. भारतीय नेमबाज ईशा सिंगनं म्युनिक इथं सुरू असलेल्या ISSF विश्वचषक स्पर्धेतील महिलांच्या 25 मीटर पिस्तूल प्रकारात जागतिक विक्रम मोडला. 21 वर्षीय ईशानं अंतिम फेरीत 50 पैकी 43 गुण मिळवत दक्षिण कोरियाच्या किम यजीच्या नावावर असलेला 42 गुणांचा मागील विक्रम मोडीत काढला आणि सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं. हवामान.
देशाच्या अनेक भागात पसरलेल्या तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे

जनजीवन विस्कळीत झालं आहे. दिवस आणि रात्र या दोन्ही वेळी तापमान असामान्यरित्या उच्च पातळीवर कायम आहे. पुढील 2 ते 3 दिवस तीव्र उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना सर्वतोपरी खबरदारी घेण्याचं आवाहन केलं आहे. शरीरातील पाण्याचं प्रमाण कायम राखण्याचा आणि घराबाहेर पडताना सोबत पाणी बाळगण्याचा सल्ला त्यांनी काल दिला. वृद्ध आई वडील, आजी आजोबा आणि प्रियजनांची नियमितपणे विचारपूस करा. त्यांना पुरेसं पाणी पिण्याची, दुपारच्या कडकउन्हात घराबाहेर पडणं टाळण्याची आणि पुरेशी विश्रांती घेण्याची आठवण करून द्यावी असं आवाहन त्यांनी लोकांना केलं. हिंगोली जिल्ह्यात काल संध्याकाळी गारपिटीसह पाऊस झाला, त्यामुळे आंब्यासह फळबागांचं नुकसान झालं. विदर्भात उष्णतेची लाट कायम आहे. उत्तर कोकणातील तुरळक भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे, तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांसह वादळ, हलका ते मध्यम पाऊस आणि ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगानं वारे वाहण्याची दाट शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. सार्वजनिक वितरण व्यवस्था आधुनिक करण्यासाठी 25,500 कोटी रुपयांहून अधिक खर्चासह सार्थक पीडीएस योजनेच्या मुदतवाढीला केंद्राची मंजुरी. राज्यातील ऊस आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांची केंद्राकडून दखल. नेमबाज ईशा सिंगचा 25 मीटर पिस्तूल प्रकारात नवा जागतिक विक्रम. आणि उष्णतेच्या लाटेबाबत पंतप्रधानांकडून खबरदारीचा इशारा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: Facebook ni Sky, WhatsApp in life. Man more calm, ithano aram. So start up your day with Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
1: Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
0: Musical saath, real life baat, cinema natak, bhatkanti khas. Start up your day with Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
1: Rainbow Fun Day.
2: एकशे सात अंश एक मेगाहर्ट्झवर आपण ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची एफ एम रेनबो प्रसारण वाहिनी आणि आपल्या या रेनबो फंडे कार्यक्रमाच्या उत्तरार्धात पुन्हा एकदा मी माधुरी रावराणे आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते रसिक हो.

रसिकहो, नवतापाचे दिवस सुरू झालेले आहेत. मे महिन्याच्या अखेरीस आणि जूनच्या सुरुवातीला सूर्याची किरणं ही पृथ्वीवर जवळपास लंबरूप पडतात आणि जमीन अत्यंत वेगानं तापते. अर्थात हवामानाचं स्वरूप जे आहे हे दरवर्षी काही सारखं नसतं आणि आत्तासुद्धा कधी पाऊस कधी ऊन किंवा हे सगळं चक्र सुरू झालं आहे आत्ता. त्यामुळे या दिवसांमध्ये काळजी घेणं खूप गरजेचं आहे. शरीरातल्या पाण्याचं प्रमाण कायम राखणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. भरपूर पाणी प्या आणि जेव्हाही घराबाहेर पडाल तेव्हा सोबत पाण्याची बाटली बाळगणं, 12 ते 4 या वेळेत घराबाहेर पडणं. सार्वजनिक आरोग्य सूचना आलेल्या आहेत आणि या सूचनेमध्ये बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत. दुपारी 12 ते 3 या वेळेत उन्हात जाणं टाळा. दुपारच्या वेळेस जड कामं टाळणं गरजेचं आहे. गर्दीच्या किंवा हवेशीर नसलेल्या ठिकाणी जाणं टाळा. चहा, कॉफी किंवा जास्त साखर असलेली शीतपेय टाळणं गरजेचं आहे. त्याचबरोबर जास्त प्रथिनं असलेलं किंवा शिळं अन्न त्याचंही सेवन करू नका. मुलांना आणि पाळीव प्राण्यांना बंद वाहनात सोडू नका अशाही सूचना दिलेल्या आहेत. आणि कामाच्या ठिकाणी थंड पाणी पिण्याची व्यवस्था करणं गरजेचं आहे. त्याच्याबरोबरीनं दर 20 मिनिटांनी पाणी पिण्याची आठवण ही कामगारांसाठी करून देणं खूप गरजेचं आहे. त्यातही थेट सूर्यप्रकाश टाळा. रसिकहो, यानंतर एक छानसं गीत आणि त्या गीतानंतर आज 7:30 आपण ऐकणार आहात प्रायोजित कार्यक्रम. ऐकूया हे गीत.

0: रसिक हो, यानंतर ऐकूया प्रायोजित कार्यक्रम उज्ज्वला सिस्टीम ऑफ प्रोडक्टिव्हिटी.
1: श्रोते हो नमस्कार. आजच्या धावपळीच्या स्पर्धात्मक आणि अस्वस्थ जगात आपण यश मोजतो ते पद, पैसा आणि प्रतिष्ठेच्या निकषांवर. पण कधी थांबून स्वतःला विचारतो का की खरं यश म्हणजे काय? मनुष्याला खरोखर मुक्ती कशातून हवी आहे? आणि दुःख हे अपरिहार्य आहे की आपण नकळत स्वीकारलेली मानसिक साखळी? आजचे आपले पाहुणे हेच प्रश्न आपल्या आयुष्याच्या मुळाशी जाऊन विचारायला लावतात. आय आय एम अहमदाबादचे पदवीधर, माजी आय एस अधिकारी आणि आज संपूर्ण भारतातच नव्हे तर जागतिक स्तरावर चैतन्याच्या नव्या क्रांतीचा मार्ग दाखवणारे मानवतेचे शेर्पा ओटू अर्थात उज्ज्वल उकेसर आज आपल्या सोबत आहेत. उज्ज्वल उकेसर यांचा प्रवास ज्यात यशाच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचूनही त्यांनी ते शिखर सोडून आतल्या हिमालयाकडे वाटचाल केली. आय एस अधिकारी म्हणून सार्वजनिक धोरणे घडवणारे उकेसर आज ओटू द शेर्पा या नावाने मनाच्या अंतर्गत प्रशासनालाच प्रश्न विचारतात. त्यांनी विकसित केलेली माहोपेक्षा म्हणजेच महान त्याग अर्थात महान क्षमा ही कोणतीही धर्म परंपरा नाही, गुरुपंथ नाही, तर स्वतःच्या अनुभवातून उलगडलेली चेतनेची शिस्त आहे. आज ते आपल्यासोबत या प्रवासाविषयी, दुःखाच्या मुळाविषयी आणि अंतर्मुक्तीच्या शक्यतेविषयी संवाद साधणार आहेत. नमस्कार सर, स्वागत आहे तुमचं कार्यक्रमात.
2: नमस्कार.
1: नमस्कार. ओके सर, माहोपेक्षा हा शब्दच जरा वेगळा आहे, त्यामुळे या शब्दाचा अर्थ तुमच्याकडून आम्हाला आधी ऐकायचा आहे.
2: भारताचे ध्वज, आमचा तिरंगा, त्याच्यामध्ये जे अशोक चक्र आहे त्याच्यामध्ये 24 स्पोक्स आहेत. त्याच्यापैकी एक स्पोक आहे महोपेक्षा, त्याला आम्ही म्हणतो द ग्रेट फॉरगिवनेस, म्हणजे महान त्याग किंवा महान क्षमा.
1: वा,
2: म्हणजे आमचं असं म्हणणं आहे की क्षमा हे इतरांसाठी तर हवीच असे पण स्वतःसाठी स्वतःला क्षमा करणे सर्वात महत्वपूर्ण आहे, सर्वात जरुरी आहे.
1: ही माहोपेक्षा ही ध्यान पद्धत आहे का जीवन पद्धत आहे?
2: जीवन पद्धत आहे. त्याच्यामध्ये ध्यान करणं एक भाग आहे. काय आहे की कधी कधी तुम्हाला अचेतन मनाला जागृत करण्यासाठी चेतन मनाला कधी कधी सुप्त करायला लागते.
1: बरं,
2: तर चेतन मन सुप्त करणं म्हणजे त्याला कोणी ध्यान म्हणतो, कोणी मेडिटेशन म्हणतो, पण खरं मुद्दा काय आहे, तुमचे पंचेंद्रियाला विश्रांती द्यायची, तुमचे विचारांना थोडासा ऑब्झर्व करायचं, आपोआप तुमचं अचेतन मन जागृत होईल. तर तितकं ध्यान गरजेचं आहे. कॉन्सन्ट्रेशन, ध्यान, तुमची जे काही एकाग्रता आहे त्याची गरज आहे, पण त्याच्याशिवाय जीवन जगण्याची पद्धत आहे. दैनंदिन जीवनमध्ये आनंद घेऊन जगणं हेच आहे ते. तुम्हाला माहित नसेल आज मी ह्या ड्रेस घालून बसलेलो आहे कारण की मी इथे प्रवचन किंवा चर्चा करण्यासाठी आलो आहे. माझं दुसरं रूप आहे. दर सकाळी मी व्हिडिओ घेतो आणि मी जंगलात जातो. मी तिथे 2-3 मिनिटाचा व्हिडिओ काढतो टी शर्ट घालून. माझा तो रूप वेगळा आहे कारण मी जीवन जगतो आहे. जेव्हा मी शिकवतो तेव्हा मी सिरियसली शिकवतो, जेव्हा मी फिरतो तेव्हा मी आनंदी होत असतो.
1: बरोबर.
2: वेगळे वेगळे रूप असतात आणि प्रत्येक रूपमध्ये माणूस आनंद घेऊ शकतो.
1: बरोबर.
2: त्यासाठी कोणताही एक रूप घेऊन बसायची गरज नाही.
1: पण तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे आनंदी जगायचे तर खरं, पण तो आनंद दिसत नाही.

0: येत नाही, त्याला टच करता येत नाही, तर मग तो आनंद शोधायचा कसा?
1: आनंद तुमच्या आतमध्ये शोधण्याची गरजच नाहीये, फक्त आतमध्ये तुम्ही पहा, एकाग्रतेने पहा आणि महापेक्षाचा वापर करा, आपोआप तुमचा आनंद आतून लिबरेट होऊन जाणार, पंछी सारखा तो बाहेर निघेल.
2: श्रोते हो, थोडं थांबा आणि स्वतःकडे पहा. विचार येतात, भावना बदलतात, पण काही पॅटर्न्स मात्र पुन्हा पुन्हा तेच. याच पॅटर्नशी ओळख करून देणारी एक शांत पण खोल यात्रा माहोपेक्षा. श्रोते हो, 15,000 अधिक लोकांनी लाभ घेतलेल्या माहोपेक्षा वर्कशॉप बद्दल आपल्याला काही माहिती हवी असेल तर आम्हाला अवश्य संपर्क करा. आमचा संपर्क क्रमांक आहे 7030911302. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7030911302, 7030911302. मार्गदर्शक उज्ज्वल उके, IIM अहमदाबाद, माझी IAS. तुमची अंतर्मुक्तेची सुरुवात इथूनच.
0: तुमच्याकडे समाजातल्या अनेक क्षेत्रातली लोक येत असतात, मग त्याच्यात अगदी मोठ्या कंपनीचे CEO आहेत, काही कलाकार आहेत, थेरपिस्ट आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत, पण मग या सगळ्यांमध्ये एक समान धागा काय की जे माहोपेक्षाला जोडतो?
1: तृष्णा, काही नवीन शोधण्याची एक इच्छा, आणि जे मी तुम्हाला सांगितलं होतं की पूर्वी की कधी कधी माणसाला एक वैराग्य होऊन जातो, जेव्हा त्याला वाटते की काय आहे शेवटी, घेऊन घेऊन किती घेऊ, जेव्हा त्याला एक एक एक व्याकुलता येते त्याच्या मनात, एक तृष्णा येते की मला आणखी शिकायचं आहे, तेव्हा माझ्याकडे येतात ते. पण तसं नाही आहे की फक्त तेच लोक येतात. मी तुम्हाला सांगतो, सर्वात कमी वयाचा मुलगा माझ्याकडे जेव्हा आला, 13 वर्षाचा मुलगा होता, तो पण शिकून गेला. आणि सर्वात जास्त वयाची एक आजीबाई होती, 90 वर्षाची होती, आणि गावातून आली होती. तिला फक्त सही करता येत होता, तिला लिहिता वाचता येत नव्हतं. ती आली आणि तिने मला सांगितलं, साहेब मला खुर्चीवर बसता येत नाही. आमच्या क्लासमध्ये आम्ही खुर्ची लावतो, तर मी तिच्यासाठी गादीची अरेंजमेंट केली. 2 दिवस ती खाली बसून तिने ऐकला. आणि मी तुम्हाला खरं सांगतो, जेव्हा आम्ही शेवटी प्रश्नोत्तर केले, आजीबाईला सर्वात जास्त समजलं होतं. मोठे मोठे PhD करणारे डॉक्टरेट इतकं उत्तर चांगलं नाही देऊ शकले जितकं त्या आजीबाईंनी दिलं. तर म्हणजे हा ज्ञान सर्वांसाठी आहे, हे काही त्याच्यासाठी काही क्वालिफिकेशन नाही आहे, पण जो मुक्त मनाने येतो ना तो जास्त समजतो.
0: तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे माहोपेक्षा समजण्यासाठी कुठल्याही शिक्षणाची गरज नाहीये, वयाची नाहीये, पण हे शिकण्याचा टप्पा कुठला आहे मग, म्हणजे आपल्याला हे याची गरज आहे हे कधी ओळखायचं?
1: आता ते तर आतूनच कळेल. जर तुम्हाला असं वाटत असेल की जीवनात सगळं करूनही कुठेतरी कमतरता वाटते आहे, माझ्याकडे सगळं आहे पण माहित नाही काहीतरी शोधात आहे मी, किंवा जे तृष्णा तुम्हाला वाटली या माझ्याकडे, आणि तरी एक दुसरा पैलू असा पण आहे की आम्ही न्यूट्रिशन, काय जेवायचं, कसं जेवायचं, फूड हॅबिट्स, मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. तिकोन बघा, एक तिकोन आहे, एक तिकोन मध्ये वरचा जो कोण आहे त्याच्यामध्ये तुम्ही लिहा वायू आणि सूर्यप्रकाश, दुसरे कोणेला तुम्ही लिहा जेवण आणि त्याचे खाद्य, खाद्यपदार्थ आणि पाणी, ओके, आणि जे काही तुमचे फ्रूट ज्यूस वगैरे, तिसरेला विचार, तिसरा टोका आहे विचार, ओके. तर सूर्यप्रकाश आणि वायू नैसर्गिक मिळतोच, त्याच्यावर आम्ही फार जास्त भर देत नाही, फक्त आम्ही म्हणतो की सूर्यप्रकाश घेत राहा. दुसरा टोका आहे इम्पॉर्टंट, न्यूट्रिशन, खाद्य, तुम्ही काय खातात ते चेक बाहेरून घेतो ना आम्ही, जेवण करतो आणि पाणी आणि फ्रूट ज्यूस वगैरे घेतो, दुसरा काय घेतो. तर जे काही तुम्ही इम्पॅक्ट करतात तोंडातून, त्याच्यावर जर तुमच्या नियंत्रण आहे, तुमच्या जीवावर जर नियंत्रण आहे की मला कोणती गोष्ट सूट करते आणि माझे स्वास्थ्यासाठी चांगली आहे आणि कोणती गोष्ट हानिकारक आहे, जर तुम्हाला कळलं तर तुम्हाला तो कंट्रोल करता येईल. आणि तिसरा बाजू असते सर्वात महत्वाचा, थॉट्स, तुमचे विचार, ते पण बाहेरून येते. तुम्ही बाहेर ऍक्सिडेंट बघितलं, लगेच तुम्हाला एक वाईट वाटतं, अरे अरे अरे काय झालं, ते हे जे विचार आणि इमोशन्स आहेत ना ते बाहेरून येतात तुमच्याकडे.
0: बरोबर.
1: तर हे तिकोन जे आहे त्याच्यामध्ये सर्वात उत्तम प्रकारे तुम्ही थॉट्स, न्यूट्रिशन आणि नैसर्गिक, हे 3 गोष्ट जर तुम्हाला बॅलन्स मध्ये मिळाला तर तुमचं जीवन खूप आनंदी होऊ शकतो. त्यामुळे आम्ही माहोपेक्षा तर शिकवतोच, ते आहे थॉट्ससाठी, पण माहोपेक्षाच्या सेकंडरी रोल्स मध्ये आम्ही न्यूट्रिशन आणि खाद्य आणि डायटिंग आणि हे सगळं गोष्ट पण करतो. स्वास्थ्य कसं चांगलं ठेवायचं, कारण शेवटी अचेतन मन तुमच्या स्वास्थ्याला कंट्रोल करतो.
0: बरोबर.
1: आणि त्याच्यातून बाहेर निघायचं असेल तर तुमचे खाद्य, त्याची सवय आणि तुमचे विचार, या दोघांवर जर

0: तुम्ही थोडासा इम्प्रूव्हमेंट केला तर तुम्ही कोणत्याही बिमारीतून बाहेर निघू शकता. सर्व बिमारी नाही पण बरेचसे बिमारीतून तुम्ही बाहेर पडू शकता.
1: श्रोते हो, थोडं थांबा आणि स्वतःकडे पहा. विचार येतात, भावना बदलतात, पण काही पॅटर्न्स मात्र पुन्हा पुन्हा तेच. याच पॅटर्नशी ओळख करून देणारी एक शांत पण खोल यात्रा माहोपेक्षा. श्रोते हो, 15,000 हून अधिक लोकांनी लाभ घेतलेल्या माहोपेक्षा

0: मार्गदर्शक उज्ज्वल उके, आय एम अहमदाबाद, माझी आयएस, तुमची अंतर्मुक्तेची सुरुवात इथूनच। श्रोतेहो, आज आपण एका अशा प्रवासाची झलक पाहिलीत जी बाहेरच्या यशापासून आतल्या स्वातंत्र्याकडे नेते। उज्ज्वल उके सर किंवा ओटू, मानवतेचे शेर्पा, आपल्याला कुठलाही मंत्र देत नाहीत, तर एक प्रश्न देतात, तुम्ही खरंच मुक्त आहात का? माहोपेक्षा ही सुटका नाही, पलायन नाही, ती आहे जागृती, निर्बंधमुक्त विचार आणि अंतर्मुख उत्क्रांती करणारी। आजच्या कार्यक्रमातून मी आपला निरोप घेतो, पण कदाचित आजपासून तुमचा आतला प्रवास नव्याने सुरू होत असेल। नमस्कार।
1: तुमच्या पण मी खूप आभारी आहे, धन्यवाद।
2: संकल्पना आणि निर्मिती शिवराज सणस।

श्रोतेहो, आपण ऐकत आहात न्यूज ऑन एअर ॲप आणि 107.1 मेगाहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो प्रसारण वाहिनी. सकाळचे 7:45 होत आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम अज्ञात मुंबई.

0: श्रोतेहो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन. लेखक नितीन साळुंखे, वाचक अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. आज ऐकूया दादरच्या जन्मकथेचा तिसरा भाग.
1: मुंबई शहराचा अभ्यास करताना दादर सापडतं ते 1909-10 नंतर. 1896 साली मुंबईत उसळलेल्या प्लेगच्या साथीनंतर मुख्य मुंबई शहरात एकवटलेली लोकसंख्या सरकारच्या प्रयत्नांमुळे उपनगरांच्या दिशेने स्थलांतरित होऊ लागली. बॉम्बे इम्प्रूव्हमेंट ट्रस्टने लोकसंख्या विकेंद्रीकरणासाठी उपनगरात अनेक योजना आखल्या होत्या. या योजनांमध्ये दादरचा पहिल्यांदा उल्लेख आलेला दिसतो. इथून पुढे दादरचं महत्व वाढत गेलं. मुंबई शहर गॅझेटियर मध्ये शहरातल्या फोर्ट, चनी रोड, परळ, सँडर्स रोड अशा काही ठिकाणच्या सन 1907-8 मध्ये असलेल्या जागांच्या दरांचा तक्ता दिलेला आहे. यात दादरचा उल्लेख आहे. आणि आज तुम्ही आश्चर्यचकित व्हाल, पण त्या तक्त्यांमध्ये दिलेल्या इतर ठिकाणांच्या तुलनेत दादर रोडच्या जागांचे दर सर्वात कमी, म्हणजेच ₹9 ते ₹12 चौरस यार्ड असे आहेत. त्याचवेळी परळ सारख्या गिरणांच्या गावांमध्ये मात्र हेच दर दादरच्या तुलनेत दुप्पट आहेत. याचा अर्थ त्या काळात दादर पश्चिम हा लोकांच्या खिसगणतीतही नसलेला भाग होता आणि साधारण 1920 ते 1925 पासून त्याचं अस्तित्व मुंबईच्या नकाशावर दिसायला सुरुवात झाली असा होतो.
2: या म्हणण्याला दुजोरा मिळतो तो सुप्रसिद्ध मराठी साहित्यिक श्रीना पेंडसे यांच्या लिखाणातून. साधारणत 1925 दरम्यानचं दादर पश्चिम कसं होतं याच्या आठवणी लेखक श्रीना पेंडसे यांनी लिहून ठेवल्या आहेत. ते त्यावेळी भवानी शंकर मार्गावरच्या डोंगरे बागेत राहत असत. त्यांनी 1925 दादरचं केलेलं वर्णन आपण आत्ता केलेल्या अनुमानाशी मिळतं जुळतं असणार आहे. त्यांनी लिहून ठेवलंय की 1925 दादरला मोठे रस्ते 2-3 होते. स्थानकातून बाहेर पडलं की भवानी शंकर मार्गापर्यंत जाणारा दादर मार्ग आणि सैतान चौकीपासून सुरू होणारा भवानी शंकर मार्ग ते माहीम कॉजवेपर्यंत गेलेला लेडी जमशेटजी मार्ग हे एवढे 3 मोठे रस्ते होते. बाकी दादर स्थानकातून बाहेर पडल्यानंतर भेट होई ती पाय रस्त्यांचीच. रानडे मार्ग तर अस्तित्वातच नव्हता. गोखले मार्ग नॉर्थ आणि साऊथची गल्ली होती आणि तो रुंद करण्याची फक्त आखणी झाली होती. टिळक पूल नुकताच तयार झाला होता, पण त्या परिसरात तोपर्यंत तुरळक लोकवस्तीच असल्यानं

0: त्यावर रहदारी अशी ती नव्हतीच. टिळक पुलाच्या शेजारी आता म्हणजे आज उभ्या असलेल्या छबिलदास शाळेच्या जागी एक मोठं पटांगण होत. या मोकळ्या जागेत मंडप घालून दादरचा सार्वजनिक गणेशोत्सव झालेला आठवतो. हा गणेशोत्सव पुढे सध्याच्या विसावा हॉटेलच्या जागी होऊ लागला. विसावा हॉटेलच्या जागी गणपतीचा मांडव आणि स्टेज असायचं, तर समोरच्या मोकळ्या रस्त्यावर लोकांना बसण्यासाठी जागा असायची. छबिलदास शाळा म्हणजे त्यावेळचं दादर इंग्लिश स्कूल कोहिनूर सिनेमाजवळ लेडी जमशेटजी मार्गाला खेटून उभी होती. दादर स्थानकातून पश्चिमेला बाहेर पडल्यावर थेट माहीमपर्यंतचं दृश्य दिसत असे. मध्ये वस्ती अशी काही नाहीच. दादर ते माहीमपर्यंतच्या जागेत डबकी खाजणं असं काहीतरी होतं. श्रीना पेंडसे यांच्या आठवणीतील मुंबई या लेखात आलेलं दादरचं हे वर्णन.
1: आता दादर इथंच होतं ह्या अनुमानाला पुष्टी देणारा आणखी एक पुरावा सापडतो, तो पोस्टाच्या पिनकोड क्रमांकात. पिनकोड क्रमांक देताना वाढती वस्ती हा निकष असतो. नवीन ठिकाणी वस्ती होऊ लागली की त्या परिसरासाठी अस्तित्वात असलेला पिन नंबर त्या वस्तीलाही लागू होतो. पण ही वस्ती पुरेशी वाढली की त्या वस्तीसाठी नवीन नंबर दिला जातो. हे दोन्ही पिनकोड क्रमांक ओळीनं असतीलच असं नाही. उदाहरणार्थ दादर पूर्वेचा पिनकोड क्रमांक 400014 आहे, कारण सन 1925 पर्यंत दादर पूर्वेची वस्ती वसली होती. दादर पश्चिम मात्र अजूनही ग्रामीण स्वरूपातच होतं. दादर पश्चिम ज्या माहीम बेटावर वसला आहे त्या माहीमचा पिन नंबर 400016 असा आहे. याचा अर्थ असा की माहीम बेटावरचं वस्तीमान वाढण्यापूर्वी माहीम कॉजवे ते वरईपर्यंतच्या भागासाठी 400016 हा एकच पिनकोड क्रमांक होता. जुनं दादर पश्चिम या माहीम बेटावरच असल्यानं त्याच्यासाठी स्वतंत्र पिनकोड क्रमांक देण्यात आलाच नव्हता. पुढे इम्प्रूव्हमेंट ट्रस्टच्या माध्यमातून पश्चिम दिशेला वाढलेली वस्ती, रेल्वेमधून मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या कोणत्याही स्टेशनला जाण्याची सुविधा, बाजाराची निकटता, शाळांच्या सोयी इत्यादी कारणांमुळे हळूहळू दादर माहीमच्या दिशेने वाढू लागलं. पुरेशी वस्ती वाढल्यावर या परिसराला स्वतंत्र पिनकोड क्रमांक म्हणजेच 400028 हा देण्यात आला. या पिनकोड क्रमांकामध्ये एकूण 6 सब पोस्ट ऑफिसेस येतात आणि त्यातलं मुख्य पोस्ट ऑफिस भवानी शंकर रोड पोस्ट ऑफिस हे आहे. मूळ दादर गाव कबूतर खाण्याच्या आसपास वसलेलं होतं यासाठी आणखी कोणता पुरावा हवाय?
2: हा होता अज्ञात मुंबई या पुस्तकाच्या क्रमशः वाचनाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी, शीर्षक गीत समीर सामंत, शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके, गायक मंदार पिलवलकर, ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे, निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील आणि क्षितिजा सहकारी, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात.

0: रसिक अहो, अज्ञात मुंबई हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात आणि आज आमच्या एफ एम रेनबो वाहिनीवरच्या आमच्या या कार्यक्रमाला रेनबो फंडे वंदन आणि या कार्यक्रमाला खूप छान असा प्रतिसाद लाभलेला आहे. दूरध्वनीच्या माध्यमातून, व्हॉट्सॲपच्या माध्यमातून श्रोत्यांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदवलेल्या आहेत, तेव्हा आपण सर्वांचे अगदी मनापासून आभार रसिक अहो. गीतसंगीताची ही मैफल कार्यक्रमांच्या माध्यमातून एफ एम गोल्ड आणि एफ एम रेनबो वाहिनीवर आज दिवसभर अशीच सुरू राहणार आहे. आज आमच्या एफ एम गोल्ड वाहिनीवर सकाळी 10 ते 1 मनस्पर्शी युवा तरंग आणि रंजक सफर हे कार्यक्रम घेऊन आज आपल्यासोबत असेल वनश्री. आणि आमच्या एफ एम रेनबो वाहिनीवर दुपारी 2:30 ते 5 चला दोस्त हो बोलू काही सप्तरंगी साथ आणि सांध्याच्या पारी हे घेऊन आज आपल्यासोबत असेल दुहिता. रसिकहो, यानंतर हे एक छानसं गीत आणि त्या गीताबरोबरच आपल्या कार्यक्रमाची ही सांगता होतीये. त्यानंतर मात्र ठीक 8 वाजता आपण ऐकणार आहात दिल्ली केंद्रावरून प्रक्षेपित होणाऱ्या हिंदी बातम्या समाचार प्रभात, ज्या इथून सहक्षेपित केल्या जातील. त्यानंतर 8:15 इंग्रजी बातम्या मॉर्निंग न्यूज, त्याही इथून सहक्षेपित केल्या जातील. आणि 8:30 राष्ट्रीय मराठी समाचार आणि 8:40 हिंदी कार्यक्रम मस्त मुंबई आज के सितारे. तेव्हा इथेच रसिकहो यानंतरच्या या गीतासह मी माधुरी रावराणे आपली अनुमती घेते. नमस्कार.
1: आदम मुंबई ग नगरी बाडी बाका, जशी रावणाची दुसरी लंका, ग वाजतो ग डंका, डंक चहुमुलखी राहण्याला गुलाबा.

0: आकाशवाणी पुणे केंद्र 8:30 वाजलेत. राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी दीपा भंडारे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. स्वच्छ भारत अभियान आणखी प्रभावीपणे राबवण्याची गरज, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आवाहन. एसआयआर अर्थात मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या प्रक्रियेच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयाचं शिक्कामोर्तब. समान नागरी कायदा स्वीकारणारं आसाम ठरलं ईशान्य भारतातील पहिलं आणि देशातील तिसरं राज्य. आणि 8व्या भारतीय खुल्या आंतरराष्ट्रीय पॅरा अॅथलेटिक्स स्पर्धांमध्ये पुरुषांच्या भालाफेकीत हरियाणाच्या सुमित अंतिलनं मिळवलं सुवर्णपदक. आता सविस्तर बातम्या. स्वच्छ भारत अभियान 2 आणखी प्रभावीपणे राबवण्याची गरज असून अभियान केवळ पायाभूत सुविधा विकासापुरतं मर्यादित न राहता नियमित समीक्षा, लोकसहभाग आणि विविध संस्था संघटनांच्या समन्वयानं कायमस्वरूपी यशस्वी करणं आवश्यक आहे असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला. नवी दिल्लीत काल पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली 51वी प्रगती बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी नवीकरणीय ऊर्जा निर्मिती, नदी सुधार प्रकल्प, रस्ते आणि बंदरांचा विकास, सागरी किनाऱ्यांचा विकास आदी सरकारतर्फे राबवण्यात येणाऱ्या विविध विकास योजनांच्या प्रगतीचा आढावा घेतला. स्वच्छता अभियान अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी सर्व राज्य सरकारांनी कचऱ्यावरील पुनर्प्रक्रिया प्रकल्प आणि गोबर गॅस प्रकल्प अधिक वेगानं राबवावेत अशा सूचना पंतप्रधानांनी केल्या. तसंच शहरातील रहिवासी इमारती, सरकारी कार्यालयं आणि सार्वजनिक संस्थांच्या इमारतींच्या छतावर सोलर पॅनल बसवून सौर ऊर्जा निर्मिती वाढवावी, ग्रामीण भागात नदीकाठच्या मोकळ्या जागांवरही सौर ऊर्जा संयंत्र बसवून स्वच्छ ऊर्जा निर्मितीला चालना द्यावी असा सल्लाही मोदी यांनी यावेळी दिला. सार्वजनिक शिधा वाटपासाठी राज्यांना निधी देणारी सार्थक पीडीएस योजना 16व्या वित्त आयोगाच्या कालावधीत पुढे राबवण्याला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल नवी दिल्लीत मंत्रिमंडळ बैठकीनंतर वार्ताहरांना ही माहिती दिली. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी 25,530 कोटी रुपयांची तरतूद करण्याचा प्रस्तावही या बैठकीत मंजूर झाला. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्यानं सार्थक पीडीएसमध्ये 3 प्रणाली विकसित केल्या आहेत. लाभार्थ्यांची नोंदणी सांभाळण्यासाठी निर्मल तर तक्रारींवर दाद मागण्यासाठी आशा ही बहुभाषक प्रणाली तयार केली आहे. वितरण व्यवस्थेतल्या मालाची वाहतूक करणारे ट्रक किंवा इतर वाहनांची हालचाल सक्षम या प्रणालीमध्ये टिपली जाते. या योजनेअंतर्गत राज्य सरकारांनी निधी देताना लागू होणाऱ्या नियमातही सुधारणा केली आहे असं वैष्णव म्हणाले. एसआयआर अर्थात मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या प्रक्रियेच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयानं काल शिक्कामोर्तब केलं. जनप्रतिनिधित्व कायदा 1950 कलम 324 नुसार निवडणूक आयोगाला पुनरीक्षण प्रक्रिया राबवण्याचा अधिकार आहे असं न्यायालयानं सांगितलं. इतर पुनरीक्षणापेक्षा एसआयआरची प्रक्रिया वेगळी आहे एवढ्याच कारणामुळे ते अवैध ठरत नाही असं सांगून एसआयआरमुळे नागरिकत्व रद्द होतं हा याचिकाकर्त्यांचा दावा न्यायालयानं फेटाळून लावला. आसाम विधानसभेनं समान नागरी संहिता विधेयक काल मंजूर केल्यामुळं अशा प्रकारचा कायदा

स्वीकारणार आसाम हे ईशान्य भारतातील पहिलं आणि देशातील तिसरं राज्य ठरलं आहे. विवाह, घटस्फोट, वारसा हक्क आणि लिव्ह इन रिलेशनशिप संबंधांशी निगडीत बाबींमध्ये राज्यातील सर्व रहिवाशांसाठी एकच नागरी कायदेशीर चौकट प्रस्थापित करणं हा या कायद्याचा उद्देश आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज सिक्कीमच्या दौऱ्यावर असून गंगटोक इथल्या पालजोर क्रीडा संकुलात आयोजित विशेष कार्यक्रमात सिक्कीम पोलीस विभागाला त्यांच्या हस्ते प्रतिष्ठेचा राष्ट्रपती पोलीस ध्वज प्रदान करण्यात येणार आहे. हा विशेष पुरस्कार मिळवणारं सिक्कीम हे देशातील 15वं राज्य तर पूर्वोत्तर राज्यांमधील तिसरं राज्य ठरलं आहे. राष्ट्रपती पोलीस ध्वज हा देशातील पोलीस विभागाला मिळणारा सर्वोच्च सन्मान मानला जातो. असामान्य सेवा, शिस्त आणि राष्ट्रपती समर्पण भावना या गुणांच्या जोरावर हा सन्मान प्रदान करण्यात येतो. गंगटोक इथं होणाऱ्या या सोहळ्यामध्ये सिक्कीम पोलिसांचे 400 कर्मचारी संचलनात सहभागी होऊन राष्ट्रपतींना मानवंदना देणार आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान आज नवी दिल्लीत खरीप अभियान 2026 या विषयावरील राष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन करणार आहेत. 2 दिवस होणाऱ्या या परिषदेत कृषी आणि संबंधित विषयावर व्यापक चर्चा होणार असून राज्यांमधील भागीदारी आणि हवामान बदलाच्या आव्हानाच्या पार्श्वभूमीवर आगामी खरीप हंगामासाठी धोरणात्मक कृती आराखडा तयार करणं हा या परिषदेमागचा उद्देश आहे. या परिषदेत कृषी उत्पादन वाढवणं, लहरी हवामान आणि बदलत्या पावसाच्या पॅटर्ननुसार पीक लागवड, सेंद्रिय शेती, कृषी क्षेत्रासाठी विविध डिजिटल उपकरणं आणि एआयचा वापर आदी विषयांवर चर्चा होणार आहे. साखरेच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करणं, इथेनॉल कोटा वाढवणं, कर्ज पुनर्गठन, व्याज सवलत, शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी, शेतीमालाचं ग्रेडिंग, कांदा बियाणांवर अधिभार आदी प्रश्नांबाबत केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्यासोबत झालेल्या सकारात्मक चर्चेमुळे याबाबत लवकरच केंद्र सरकार अनुकूल निर्णय घेणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिली. नवी दिल्लीत महाराष्ट्रातील साखर कारखानदारी, ऊस आणि कांदा उत्पादक शेतकरी यांच्या विविध अडचणींसंदर्भात केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह संबंधित मंत्री आणि विविध संस्थांच्या प्रतिनिधींची काल चर्चा झाली. साखरेची किमान आधारभूत किंमत वाढवणं गरजेचं असल्याचं शहा यांनी मान्य केलं आहे. इथेनॉलचा कोटा मोठ्या प्रमाणात वाढवण्यासाठी येत्या 2 महिन्यात निर्णय घेण्याबाबत त्यांनी सहमती दर्शवली असून कर्ज पुनर्गठनासंदर्भात राज्य शासनासोबत एकत्रितपणे काम करून मार्ग काढण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे. व्याज सवलतीचे पैसे तात्काळ देण्याचंही मान्य करण्यात आलं आहे. नाफेड आणि एनसीसीएफनं सुरू केलेली कांदा खरेदी बाजारात थेट व्यापाऱ्यांकडून न होता थेट शेतकऱ्यांकडून केली पाहिजे ही मागणीही मान्य करण्यात आली आहे. सध्या कांद्याचं बियाणं मोठ्या प्रमाणात निर्यात होत असल्यानं देशांतर्गत कांद्याला निर्यात बाजारपेठ उरत नाही म्हणून कांदा बियाणांवर मोठ्या प्रमाणात निर्यात अधिभार लावला पाहिजे ही मागणी देखील मान्य करण्यात आली आहे. देशभरात आज साजरा होत असलेल्या ईद अल अधा अर्थात बकरी ईद निमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. ईद अल अधा हा सण भक्ती, त्याग आणि निस्वार्थतेचं प्रतीक असून तो सर्वांना मानवतेची सेवा करण्याची प्रेरणा देतो. या निमित्तानं नागरिकांनी समाजात प्रेम आणि बंधुभाव वाढवण्यासाठी दृढ संकल्प करावा असं राष्ट्रपतींनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. 8व्या भारतीय खुल्या आंतरराष्ट्रीय पॅरा अॅथलेटिक्स स्पर्धांमध्ये बंगळुरू इथं हरियाणाच्या सुमित अंतिलनं पुरुषांच्या भालाफेकीमध्ये स्वतःचाच जागतिक विक्रम मोडीत काढताना 74 मीटरपेक्षा जास्त अंतरावर भाला फेकला आणि सुवर्णपदक मिळवलं. महाराष्ट्राच्या संदीप सरगरनं 62.88 मीटर भाला फेक करून रौप्यपदक मिळवलं. महाराष्ट्राच्या दिलीप गावित यानं पुरुषांच्या 400 मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक मिळवलं आहे.
हवामान. मध्य आणि वायव्य भारतासह देशाच्या अनेक भागात पसरलेल्या तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे जनजीवन विस्कळीत झालं.

आहे. दिवस आणि रात्र या दोन्ही वेळी तापमान असामान्यरित्या उच्च पातळीवर कायम असल्यानं लोकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. पुढील 2 ते 3 दिवस तीव्र उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना सर्वतोपरी खबरदारी घेण्याचं आवाहन केलं आहे. तसंच त्यांनी

आणि देशातलं तिसरं राज्य आणि 8व्या भारतीय खुल्या आंतरराष्ट्रीय पॅरा अॅथलेटिक्स स्पर्धांमध्ये पुरुषांच्या भालाफेकीत हरियाणाच्या सुमित अंतिलनं मिळवलं सुवर्णपदक. या होत्या. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: आकाशवाणी FM रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज़ म्यूजिकली योर्स।
1: नमस्कार, आप सभी का स्वागत है आकाशवाणी मुंबई के FM रेनबो चैनल पर। सुबह के ठीक 9 बज रहे हैं और अब हम जानेंगे और सुनेंगे खास कार्यक्रम दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे पूर्ण गाडगिळ आणि सन्स, इस खास कार्यक्रम का एपिसोड 9वा। तो बने रहो 107.1 पर, जो है आकाशवाणी मुंबई का FM रेनबो चैनल।
2: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनल याच्याशी सहमत असेलच असं नाही।
3: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगिळ आणि सन्स। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगिळ आणि सन्स, रचना संसद समोर, प्रभादेवी मुंबई, गोखले रोड ठाणे, फडके रोड डोंबिवली आणि बदलापूर।
4: यंदाच्या अधिक महिन्यात आपल्या विष्णुरूप जावयासाठी गिफ्ट ठरलं का? मग आजच भेट द्या PN कारगिळ अँड सन्सच्या जवळच्या शोरूमला।
5: आकर्षक चांदीच्या वस्तू आणि सुंदर पूजा साहित्याची खास रेंज
4: आणि जावयासाठी ट्रेंडी बजेट फ्रेंडली भरपूर व्हरायटीज,
5: शिवाय आपल्या लाडक्या लेकीसाठी जोडवी आणि पैंजणचे शेकडो स्टायलिश डिझाईन।
4: आजच भेट द्या पुना गाडगिळ अँड सन्स, अधिक महिन्यासाठी खास व्हरायटी सह आपल्या सेवेत।
3: श्रोते हो नमस्कार, दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पुना गाडगिळ आणि सन्स या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। अधिक महिन्यात विष्णुरूप जावयाला दान देण्याची रीत आपल्या महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे आणि जावई जर अधिकच लाडका असेल तर त्याला चांदीच्या कोणत्या वस्तू देता येतील ज्या कायम आठवणीत राहतील आणि वापरातही राहतील, त्यांचं वजन, त्यांचे प्रकार, त्यांची माहिती आपल्याला देणार आहेत पूना गाडगिळ आणि सन्सचे संचालक श्रीयुत अमित मोडक। मोडक साहेब नमस्कार।
6: नमस्कार
3: सर। अधिक महिना हा जावयासाठीचा महत्वाचा महिना आणि पूर्वापार चालत आलेली आपली परंपरा आहे की जावयाचा मान करायचा, त्याला चांदीच्या ताटवाटी द्यायचं किंवा तो सेट द्यायचा, तर या सेट विषयी आम्हाला आज सांगा।
6: फक्त ताटवाटीच कशाला, 15-16 अधिक मास येतात पण जनरली पहिल्या अधिक मासाला ताट दिलं जातं कारण तो पहिला अधिक मास असतो आणि मग नंतर हळूहळू मग ताटावरून तांब्यावर येतं, तांब्यावरून भांड्यावर येतं, भांड्यावरून वाटीवर येतं, नंतर मग वेगवेगळे असतो। तर आत्ताच्या काळामध्ये ताट म्हटलं तर 10 इंची ताटं आता आम्ही ठेवायला सुरुवात केली आहेत कारण किमती आवाक्यात पाहिजे म्हणून। साधारणपणे 10 इंची ताट जर आपण म्हटलं तर ते 500 ग्रॅम मध्ये येतं म्हणजे थोडस आवाक्यात। त्याच्यानंतर 13 इंची ताट किंवा 12 इंची ताट म्हटलं तर ते 650 ते 700 ग्रॅम पर्यंत येतं। आताच्या काळात सेटचे फॅशन निघाली।
3: अच्छा,
6: तर राजस्थानी किंवा गुजराती प्रकारचे जे थाळे असतात त्याच्यामध्ये तो थाळा, एक मोठा बाउल, दोन वाट्या, एक काटे चमचा, एक साधा चमचा, असे 7 वस्तूंचा सेट साधारणपणे 1200 ते 1500 ग्रॅम पर्यंत येतो। त्याला जरा ऑक्सिडाइज केलेलं असतं, त्याला कार्विंग केलेलं असतं आणि त्याची जर मजुरी म्हणाल तर साधारणपणे 6 ते 8% मजुरी असते आणि 1300 ग्रॅम पासून 1500-1700 ग्रॅम पर्यंत तो एक सेट बनतो। म्हणजे आपण जर अगदी सुरुवातीचा स्टार्ट रेट म्हटलं तर कारण आजच्या घडीचे 3 लाख रुपये किलोची चांदी जर आपण धरली तर 4 ते 4.25 लाख रुपयापासून ते घेऊ तसा मग 10 लाख रुपयापर्यंत। पण माझं म्हणणं लाडक्या जावयाला एकदा तरी खुश करायला हरकत नाही
3: आणि मला वाटतं तशी तजवीज पण केली जाते
6: आणि त्याच्याबरोबर जर तुम्हाला टप्प्याटप्प्याने करायचं असेल लग्न ठरायच्या आधीपासून ते अधिक महिना येईपर्यंत तर तुम्ही 50 ग्रॅम 100 ग्रॅम अशी चांदी दर महिन्याला घेऊन ठेवून नंतर त्या चांदीचं बनवून घेऊ शकता। याच्या व्यतिरिक्त समया येतात, मोठाले दिवे येतात, फुलपात्री येतात, वाट्या येतात। फुलपात्र वाटी हे साधारण 70-80 ग्रॅम पर्यंत बसतं। समया आता हलक्या वजनाच्या यायला लागलेत त्यामुळे त्या 150-200 ग्रॅम मध्ये येतात। म्हणजे जोडी समय घ्यायची म्हटली तर 300 ग्रॅम मध्ये येते। बेंगलोरला या जास्त करून बनतात कर्नाटकामध्ये हलक्या वजनाच्या, नाशिक घाटाची पण हलक्या वजनाची समय बेंगलोरला बनते। तर ही सुद्धा सगळी उपकरणी आहेत की जे तुम्ही तुमच्या लाडक्या जावयाचे लाड पुरवण्याकरता नक्की वापरू शकता।
3: खरंय खरंय। आणि तबक तामन हे सुद्धा आपल्याकडे उपलब्ध असतं।
6: तबक तामन हे ते मी पगाशी पुरुषोत्तम आणि सत्कार्य करायचं आणि म्हणजे देवधर्म करायचं म्हटलं त्या दृष्टीनेच वस्तू आहेत।
3: अच्छा,
6: पण जावयाला शेवटी एन्जॉयमेंट करायची असेल तर ताटवाटी आणि ही भांडी,
3: नक्की
6: फुलपात्री, वाट्या याच्यात जास्त रस असणार
3: आणि त्याचे बरेचसे प्रकारही तुमच्याकडे।
6: बरेचसे प्रकार आहेत, म्हणजे आपले रेग्युलर घाटाचं ताट असतं, त्यानंतर चायना डिश ज्या असतात आपल्या हल्ली बुफे मध्ये वापरल्या जातात त्या प्रकारचेही असतात, त्यानंतर तसेच ते छोटे छोटे बाउल पण येतात। मग लोक त्याचेही सेट करतात की 6 डिश 6 12 वाट्या, त्यानंतर 6 फुलपात्री, 12 चमचे, म्हणजे एक फॅमिली साधारण हल्ली स्मॉल फॅमिली

0: 4+2 ची असते तर त्याला ते पुरेसं. आणि तसा जर सेट एखाद्याला करायचा झाला तर तो आत्ताच्या किमतीच्या ह्याच्यात म्हटलं तर साधारणपणे 20-22 लाख रुपयामध्ये सेट होऊ शकतो 6 जणांचा.
1: मोडक साहेब, आपण आम्हाला अधिक मासानिमित्त लाडक्या जावयाला दान देण्यासाठी पारंपरिक चांदीचं ताट, वाटी, बाउल, ग्लास यांचे प्रकार, वजन, अंदाजे किंमत या सगळ्याची माहिती दिली. याबद्दल मी श्रोत्यांच्या वतीने आपले आभार मानते. धन्यवाद. दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगीळ आणि सन्स, रचना संसद समोर प्रभादेवी मुंबई, गोखले रोड ठाणे, फडके रोड डोंबिवली आणि बदलापूर.
2: कॉस्मॉस डिजिटल बैंकिंग सेवा, आसान और सुरक्षित.
3: इंटरनेट बैंकिंग,
2: मोबाइल बैंकिंग,
3: व्हाट्सएप बैंकिंग,
2: EKYC,
3: NEFT, RTGS,
2: IMPS,
3: कॉस्मॉस रूपे और वीसा डेबिट कार्ड,
2: UPI जैसे कई सारे डिजिटल सेवाओं का लाभ लेने के लिए आपका अकाउंट कॉस्मॉस बैंक में जरूर होना चाहिए.
3: कॉस्मॉस कोऑपरेटिव बैंक, एनरिचिंग लाइफ.
4: मोदी हर परिवार को घर में बिजली बनाकर वही बिजली बेचकर कमाई का एक और साधन देना चाहता है.
5: भारत के प्रधानमंत्री ने भारत में जिस सौर क्रांति का आगाज किया था उसका असर अब दिखने लगा है. भारत में एक एक करके 30 लाख से अधिक परिवारों की छत पर सोलर पैनल लग चुके हैं. आप भी इस ऊर्जा क्रांति का हिस्सा बने. पीएम सूर्य घर मुफ्त बिजली योजना, जुड़ने के लिए रजिस्टर करें PM सूर्य घर .gov.in.

0: बाकी दादर स्थानकातून बाहेर पडल्यानंतर भेट होई ती पाय रस्त्यांचीच. रानडे मार्ग तर अस्तित्वातच नव्हता. टिळक पूल नुकताच तयार झाला होता, पण त्या परिसरात तोपर्यंत तुरळक लोकवस्तीच असल्यानं त्यावर रहदारी अशी ती नव्हतीच.
1: काठेवाडी वाघरी समाज आणि गोल्फा देवी ह्यांचा नेमका संबंध शोधताना मिळालेली माहिती गोल्फा देवी म्हणजेच शाकंभरी आहे हे सिद्ध करणारी आहे.
2: काय ऐकली कधी तुम्ही ही कथा सात बेटांची.
3: श्रोते हो, नितीन साळुंखे यांच्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन अवश्य ऐका. दररोज सकाळी 8:15 107.1 FM रेनबो आणि सकाळी 9 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.

0: बाकी दादर स्थानकातून बाहेर पडल्यानंतर भेट होई ती पाय रस्त्यांचीच. रानडे मार्ग तर अस्तित्वातच नव्हता. टिळक पूल नुकताच तयार झाला होता, पण त्या परिसरात तोपर्यंत तुरळक लोकवस्तीच असल्यानं त्यावर रहदारी अशी ती नव्हतीच.
1: काठेवाडी वाघरी समाज आणि गोल्फा देवी ह्यांचा नेमका संबंध शोधताना मिळालेली माहिती गोल्फा देवी म्हणजेच शाकंभरी आहे हे सिद्ध करणारी आहे.
2: काय ऐकली कधी तुम्ही ही कथा सात बेटांची.
3: श्रोते हो, नितीन साळुंखे यांच्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन अवश्य ऐका दररोज सकाळी 8:15 107.1 FM रेनबो आणि सकाळी 9 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.

लहान मुलांवर अत्याचाराच्या लैंगिक शोषणाच्या बातम्या आपल्याला व्यथित करतात आणि संताप येतो. बालकांच्या संरक्षणासाठी पोक्सो कायद्यातील तरतुदी उलगडून सांगणार आहेत ऍडव्होकेट तृप्ती पाटील. या डायल इन कार्यक्रमासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02245151 आणि 45151 30. श्रोते हो, त्यापूर्वी आपुलकी या घरात ही स्मिता जोगळेकर लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवार दिनांक 2 जून रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन एअर ॲपवरही.

0: श्रोतेहो, राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सुप्रसिद्ध गायिका छाया गांगुली आपल्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे छाया जी आकाशवाणी परिवाराच्या सदस्य आहेत.
1: उस दिन सारा दफ्तर फूलों के गुलदस्तों से महक रहा था.
2: वाह,
1: पुरस्कार समारोह के लिए जयदू जी मुझे अपने साथ दिल्ली ले गए थे. इस अवसर पर मेरे माँ बाबा भी उपस्थित थे.
0: छाया गांगुली यांचा सुरेल प्रवास आणि आकाशवाणीच्या आठवणी उलगडणारी त्यांची युनुस खान यांनी घेतलेली दीर्घ मुलाखत दिनांक 2, 3 आणि 4 जून रोजी सकाळी 10:02 आवश्यक FM रेनबो आणि न्यूज ऑन AIR ऍप वर आपकी याद

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजेंद्र दळेकर आपलं स्वागत करतो. पोलीस हे केवळ कायदा आणि सुव्यवस्थेचे रक्षक नसून नागरिकांचे मित्र आणि मार्गदर्शक बनले पाहिजेत असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. राष्ट्रपती आज सिक्कीमच्या दौऱ्यावर असून गंगटोक इथं सिक्कीम पोलिसांना प्रेसिडेंट पोलीस कलर प्रदान सोहळ्यात त्या आज बोलत होत्या. पोलिसांनी लोकांच्या समस्या समजून घेत मदतीची भूमिका स्वीकारली तर नागरिकांचा विश्वास अधिक दृढ होईल. यामुळे समाजात सुरक्षा, कायदा आणि परस्पर सन्मानाची भावना अधिक मजबूत होण्यास मदत होईल असं मत राष्ट्रपतींनी व्यक्त केलं. राष्ट्रीय महिला आयोगानं भारतातील मुस्लिम महिलांच्या हक्कांबाबतच्या शिफारसी असलेला एक सविस्तर अहवाल गृहमंत्रालय, महिला आणि बालविकास मंत्रालय आणि अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाला सादर केला आहे. विस्तृत विचार विनिमयानंतर तयार करण्यात आलेल्या या अहवालाचा उद्देश देशभरातल्या मुस्लिम महिलांचे कायदेशीर, सामाजिक आणि घटनात्मक हक्क बळकट करणं हा आहे. अलीकडील कायदेशीर सुधारणांमुळे महिलांचे हक्क बळकट झाले असले तरी कायदेशीर जागरूकता आणि न्यायाची उपलब्धता आणखी सुधारण्याची गरज असल्याचं आयोगानं म्हटलं आहे. हा अहवाल विवाह, घटस्फोट, पोटगी, मुलांचा ताबा आणि मालमत्तेचे हक्क यासारख्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करतो. तसंच मुस्लिम महिलांशी संबंधित विविध कायद्यांचा आढावा घेण्यात आला. देशाच्या काही भागात ईद उल अजहा म्हणजेच बकरी ईदचा सण आज साजरा होत आहे. छत्रपती संभाजीनगर इथं बकरी ईद निमित्त छावणी ईदगाह मैदानात मुस्लिम बांधवांनी नमाज अदा करून एकमेकांना शुभेच्छा दिल्या. हिंगोलीतही बकरी ईद उत्साहात साजरी होत आहे. शहरातल्या ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांच्या वतीनं नमाज पठण करण्यात आलं. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या 143व्या जयंतीनिमित्त आज त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातल्या सावरकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास जय जय रघुवीर समर्थ सेवाभावी संस्था, भारतीय जनता पक्ष, शिवसेना, विश्व हिंदू परिषदेच्या वतीनं अभिवादन करण्यात आलं. यावेळी सर्वपक्षीय नगरसेवक, पदाधिकारी, नेते तसंच स्वयंसेवकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. नांदेड इथल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात कुलगुरू डॉ मनोहर चासकर यांच्या हस्ते स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. महसूल गुप्तचर संचालनालयाच्या नागपूर क्षेत्रीय युनिट अंतर्गत कार्यरत नागपूर विभागीय पथकानं मैसूर इथं मोठी कारवाई करत अवैध वन्यजीव तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत भारतीय हत्तींच्या सुळ्यांचा म्हणजेच हस्तिदंतांचा अवैध व्यापार करणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली. आरोपींकडून सुमारे 4 किलो वजनाचे भारतीय हत्तीचे हस्तिदंत जप्त करण्यात आले. केंद्र शासनाच्या राष्ट्रीय खत विक्री आराखड्याअंतर्गत IFMS आणि अॅग्रिस्टॅक प्रणाली एकत्र करण्यात आल्या आहेत. यासाठी FSAS हे मोबाईल ऍप विकसित करण्यात आलं असून QR कोडद्वारे शेतकऱ्यांना खतांची ऑनलाईन नोंदणी करण्यात येणार आहे. नोंदणीनंतर 3 दिवसात निवडलेल्या विक्रेत्यांकडून खत खरेदी करता येईल. त्यामुळे रांगा, अनावश्यक खतांची सक्ती आणि उपलब्धतेबाबत गोंधळ टळणार आहे. या पथदर्शी प्रकल्पाची सुरुवात खरीप हंगामात कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात होणार आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांना शैक्षणिक आणि प्रशासकीय लेखापरीक्षण ऑनलाईन तपासणीमध्ये 40% कमी गुण म्हणजेच F ग्रेड मिळाला आहे. अशा तब्बल 29 महाविद्यालयांमध्ये प्रथम वर्षाचे प्रवेश थांबवण्याचे आदेश विद्यापीठानं दिले आहेत. यामध्ये नांदेड जिल्ह्यातल्या सर्वाधिक 18, लातूर जिल्ह्यातल्या 7 आणि परभणी जिल्ह्यातल्या 4 महाविद्यालयांचा समावेश आहे. शैक्षणिक आणि प्रशासकीय लेखापरीक्षणात एकूण 72 महाविद्यालयांच्या यादीमध्ये केवळ 5 महाविद्यालयांना O ग्रेड आणि 11 महाविद्यालयांना A ग्रेड मिळवता आला आहे. 13 महाविद्यालयांना B ग्रेड, 4 महाविद्यालयांना C ग्रेड, 5 महाविद्यालयांना D ग्रेड मिळाला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेतली जाणारी महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट अ आणि गट ब संयुक्त पूर्व परीक्षा येत्या रविवारी होणार आहे. बीड शहरातल्या 6 उपकेंद्रावर ही परीक्षा होणार असून जिल्ह्यातून एकूण 1530 उमेदवार परीक्षा देणार आहेत. या पार्श्वभूमीवर सर्व परीक्षा केंद्रांच्या 100 मीटर परिसरात मनाई आदेश लागू करण्यात आला आहे. बंगळुरू इथं सुरू असलेल्या 8व्या इंडियन खुल्या पॅरा अॅथलेटिक्स आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचा दुहेरी पॅराऑलिम्पिक विजेता भालाफेकपटू सुमित अंतिल यानं स्वतःचा जागतिक विक्रम मोडला आहे. पुरुषांच्या भालाफेकीत F64 प्रकारात सुमितनं 74.82 मीटर लांब भाला फेकून नवा जागतिक विक्रम प्रस्थापित केला. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र संध्याकाळी 6:10

0: बाकी दादर स्थानकातून बाहेर पडल्यानंतर भेट होई ती पाय रस्त्यांचीच. रानडे मार्ग तर अस्तित्वातच नव्हता. टिळक पूल नुकताच तयार झाला होता, पण त्या परिसरात तोपर्यंत तुरळक लोकवस्तीच असल्यानं त्यावर रहदारी अशी ती नव्हतीच.
1: काठेवाडी वाघरी समाज आणि गोल्फा देवी ह्यांचा नेमका संबंध शोधताना मिळालेली माहिती गोल्फा देवी म्हणजेच शाकंभरी आहे हे सिद्ध करणारी आहे.
2: काय ऐकली कधी तुम्ही ही कथा सात बेटांची.
3: श्रोते हो, नितीन साळुंखे यांच्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन अवश्य ऐका दररोज सकाळी 8:15 107.1 FM रेनबो आणि सकाळी 9 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.

0: कुछ ही पलों में आप समाचार सुन सकेंगे, बने रहिए एफएम रेनबो के साथ दिल से दिल तक।
1: आकाशवाणी मुंबई। कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। भारताची ऊर्जा क्षेत्रातली गुंतवणूक यंदा 170 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतक्या विक्रमी पातळीवर पोहोचण्याचा अंदाज। सीबीएसईच्या 12वीच्या पूर्ण परीक्षेचं पुनर्मूल्यांकन करण्याची केंद्रीय शिक्षण मंत्र्यांची घोषणा। चीनला मागे टाकून भारत बनला जगातला सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश। कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आज राजीनामा देणार आणि सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत PV सिंधूचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश। भारताची ऊर्जा क्षेत्रातली गुंतवणूक यंदा 170 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतक्या विक्रमी पातळीवर पोहोचण्याचा अंदाज आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेच्या वर्ल्ड एनर्जी इन्व्हेस्टमेंट या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे। भारतानं आपली वाढत्या ऊर्जेची मागणी पूर्ण करण्यासाठी पायाभूत सुविधा बळकट करण्याचा आणि स्वच्छ ऊर्जेकडे संक्रमणासाठीच्या प्रयत्नांचा वेग वाढवला आहे, त्यामुळे गेल्या 5 वर्षात भारतातल्या ऊर्जा गुंतवणुकीत सरासरी वार्षिक 11% दरानं वाढ झाल्याचं या अहवालात म्हटलं आहे। या काळात सौर ऊर्जेच्या गुंतवणुकीत 25% वार्षिक दरानं तर तेल शुद्धीकरण क्षेत्रातली गुंतवणूक 23% दरानं वाढली आहे। कोळसा पुरवठा क्षेत्रात गुंतवणूक करणारा भारत हा जगातला 2ऱ्या क्रमांकाचा देश आहे आणि गेल्या दशकात या क्षेत्रातली गुंतवणूक तिप्पट झाल्याचंही या अहवालात नमूद करण्यात आलं आहे। सीबीएसईच्या 12वीच्या परीक्षेच्या मूल्यमापन प्रक्रियेबाबत काही त्रुटी निदर्शनाला आल्यामुळे आता पुनर्मूल्यांकन प्रक्रिया सुरू केली जाईल अशी माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली। ते आज नवी दिल्लीत सीबीएसईच्या अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलत होते। सर्व विद्यार्थ्यांच्या शंकांचं निरसन केलं जाईल, तसंच मूल्यमापनातल्या विसंगती संदर्भातल्या समस्यांचं निराकरण केलं जाईल आणि त्यावर उपाययोजनाही केल्या जातील, असं प्रधान यावेळी म्हणाले।
2: बच्चों को ट्रांसपेरेंटली अपने मार्क के बारे में जानकारी मिले, उनको ट्रांसपेरेंटली स्कैन कॉपी के माध्यम से आंसर शीट उनके हाथ में आए, ये OSM की व्यवस्था है। पहली बार देश में CBSE ने इसको प्रयोग किया, उसमें कुछ विसंगति ध्यान में आ रही है, इसको मैं दायित्व लेता हूँ, उसको इसे ठीक करा जाए। हम एक भी विद्यार्थी की ऑन आंसर्ड क्वारी को असमाधित नहीं छोड़ेंगे।
1: तांदूळ उत्पादनात चीनला मागे टाकून भारत सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश ठरल्याचं प्रतिपादन केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केलं। ते आज नवी दिल्लीत खरीप अभियान 2026 या विषयावरील राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन समारंभाला संबोधित करत होते। देशातल्या कष्टाळू शेतकऱ्यांच्या प्रयत्नांमुळेच देशात अन्नसाठ्याची कोणतीही कमतरता नाही। यंदा देशातलं अन्नधान्याचं अंदाजित उत्पादन 37.60 कोटी टनांपेक्षा जास्त असून हा आकडा गेल्या वर्षीच्या तुलनेत 5.3% जास्त असल्याचं चौहान यावेळी म्हणाले। 2 दिवस होणाऱ्या या परिषदेत कृषी आणि संबंधित विषयावर व्यापक चर्चा होणार असून राज्यांमधील भागीदारी आणि हवामान बदलाच्या आव्हानाच्या पार्श्वभूमीवर आगामी खरीप हंगामासाठी धोरणात्मक कृती आराखडा तयार करणं हा या परिषदेमागचा उद्देश आहे। या परिषदेत कृषी उत्पादन वाढवणं, लहरी हवामान आणि बदलत्या पावसाच्या पॅटर्ननुसार पीक लागवड, सेंद्रिय शेती, कृषी क्षेत्रासाठी विविध डिजिटल उपकरणं आणि AIचा वापर, पिकांचे दुबार आणि तिबार उत्पादन आदी विषयांवर चर्चा होणार आहे। देशभरात आज ईद अल अदा अर्थात बकरी ईद भक्तिभावानं साजरी होत आहे। यानिमित्त विशेष नमाज आणि प्रवचनांचं आयोजन ठिकठिकाणी करण्यात आलं आहे। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ईद अल अदा निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत। हा सण भक्ती, त्याग आणि समर्पणाचं प्रतीक असून तो सर्वांना मानवतेची सेवा करण्याची प्रेरणा देतो। यानिमित्तानं नागरिकांनी समाजात प्रेम आणि बंधुभाव वाढवण्यासाठी दृढ संकल्प करावा, असं राष्ट्रपतींनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे। हा पवित्र सण सर्वांच्या जीवनात शांती, आनंद आणि सद्भावना घेऊन येवो, अशा शब्दात उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी शुभेच्छा दिल्या आहेत। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही ईदनिमित्त समाजात बंधुभाव आणि सलोखा वृद्धिंगत होवो, सर्वांना यश आणि आरोग्य प्राप्त होवो अशी शुभकामना व्यक्त केली आहे। बकरी ईदमुळे आज नियोजित असलेल्या पदवीपूर्व अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीच्या CUET UG अर्थात सर्वसाधारण विद्यापीठ प्रवेश परीक्षेचं सुधारित वेळापत्रक आणि प्रवेशपत्र राष्ट्रीय चाचणी संस्थेनं प्रसिद्ध केली आहेत. या परीक्षा आता 31 मे, 6 आणि 7 जून रोजी घेण्यात येतील. 31 मे रोजी होणाऱ्या परीक्षेसाठीची प्रवेशपत्र प्रसिद्ध करण्यात आली असून ती CUET.NTA.NIC.IN या संकेतस्थळावरून डाउनलोड करता येतील अशी माहिती संस्थेनं दिली आहे. उर्वरित परीक्षांसाठीची प्रवेशपत्र लवकरच प्रसिद्ध केली जातील. विद्यार्थ्यांनी अधिकृत संकेतस्थळ नियमितपणे पाहून अद्ययावत माहिती मिळवत राहण्याचं आवाहन संस्थेनं केलं आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या 143व्या जयंतीनिमित्त आज त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. सावरकर यांचं शौर्य आणि राष्ट्रभक्ती कायम लोकांना प्रेरणा देत राहील, तसंच त्यांची बुद्धिमत्ता आणि समाज सुधारणेवरील त्यांचा भर हे देखील विशेष उल्लेखनीय असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आदरांजली वाहताना म्हटलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील स्वातंत्र्यवीर सावरकरांचं स्मरण केलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय आज जाहीर केला. सिद्धरामय्या यांनी आज बेंगळुरूतल्या निवासस्थानी मंत्रिमंडळ सदस्यांची बैठक बोलावली होती, त्यावेळी त्यांनी हा निर्णय जाहीर केल्याचं कर्नाटकचे संसदीय कामकाज मंत्री HK पाटील यांनी बैठकीतून बाहेर पडताना वार्ताहरांना सांगितलं. सिद्धरामय्या आज दुपारी 3 वाजता राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द करतील आणि DK शिवकुमार नवे मुख्यमंत्री असतील, असंही ते म्हणाले. आजच्या बैठकीला शिवकुमारही उपस्थित होते. भारतीय जनता पार्टीनं 4 प्रदेशाध्यक्षपदाच्या नवीन नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. दिल्लीच्या प्रदेशाध्यक्षपदी हर्ष मल्होत्रा यांची तर हरियाणाच्या प्रदेशाध्यक्षपदी डॉ अर्चना गुप्ता यांची नेमणूक झाली आहे. पंजाबमध्ये सरदार केवल सिंग ढिल्लो आणि त्रिपुरामध्ये आमदार अभिषेक देबरॉय यांची नेमणूक पक्षाध्यक्ष नितीन नवीन यांनी केली आहे. अमेरिकेनं इराणच्या लष्करी तळावर हल्ला केल्यानंतर आज कच्च्या तेलाच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. ब्रेंट क्रूड ऑइलचे दर 4.25% वाढून $97.83 प्रति बॅरल इतके झाले आहेत, तर अमेरिकेतल्या कच्च्या तेलाचे दर 4% वाढून $92.22 प्रति बॅरलपर्यंत पोहोचले आहेत. होर्मुझच्या समुद्रधुनीतून मालवाहतूक सुरळीत सुरू होईल या अपेक्षेनं या आठवड्यात तेलाच्या किमती कमी झाल्या होत्या, मात्र अमेरिकेच्या हल्ल्यानंतर यात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. भारत आणि चीन यांच्यात सीमा प्रश्नाबाबत शिष्टमंडळ स्तरावर 35वी बैठक काल बीजिंग इथं झाली. शांतता आणि स्थैर्य स्थापन करण्याच्या प्रक्रियेच्या प्रगतीबाबत दोन्ही देशांनी समाधान व्यक्त केलं. भारताच्या शिष्टमंडळाचं नेतृत्व संयुक्त सचिव सुजित घोष आणि चीनच्या शिष्टमंडळाचं नेतृत्व चीनच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या सीमा आणि सागरी व्यवहार विभागाच्या महासंचालक हो यांगी यांनी केलं. कुवेतवर होणाऱ्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्याला कुवेतच्या सुरक्षा दलाकडून चोख प्रत्युत्तर दिलं जात असल्याचं कुवेतच्या लष्करानं म्हटलं आहे. नागरिकांना सूचनांचं पालन करण्याच्या सूचनाही लष्करानं दिल्या आहेत. प्रधानमंत्री

मोदी येत्या रविवारी सकाळी 11 वाजता मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधतील. हा या कार्यक्रमाचा 134वा भाग असून त्याचं थेट प्रसारण आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवर, AIR न्यूज या संकेतस्थळावर आणि न्यूज ऑन एअर मोबाईल ॲपवर केलं जाणार आहे. त्याचप्रमाणे एअर न्यूज, DD न्यूज तसंच प्रधानमंत्री कार्यालय आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या YouTube वाहिन्यांवरून हा कार्यक्रम थेट प्रक्षेपित केला जाईल. सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या खेळाडूंनी आज चमकदार कामगिरी केली. महिला एकेरी प्रकारात PV सिंधूनं जपानच्या रिको गुंजी हिचा 21-9, 21-12 असा सरळ गेममध्ये पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. या फेरीत तिचा सामना दक्षिण कोरियाच्या अँ से यंग हिच्याशी होईल. पुरुष एकेरी प्रकारात थायलंडच्या खेळाडूनं दुखापतीमुळे सामन्यातून माघार घेतल्यानं भारताच्या लक्ष्य सेननंही उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. पुरुष दुहेरी प्रकारात सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीनं मलेशियाच्या जोडीचा पराभव करून उपांत्यपूर्व फेरी गाठली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारताची ऊर्जा क्षेत्रातली गुंतवणूक यंदा 170 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतक्या विक्रमी पातळीवर पोहोचण्याचा अंदाज. CBSEच्या 12वीच्या पूर्ण परीक्षेचं पुनर्मूल्यांकन करण्याची केंद्रीय शिक्षण मंत्र्यांची घोषणा. चीनला मागे टाकून भारत बनला जगातला सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आज राजीनामा देणार आणि सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत PV सिंधूचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी FM रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज म्युझिकली योर्स.
1: नमस्कार मंडळी, शुभ दुपार. आपण ऐकत आहात 107.1 मेगाहर्ट्ज FM रेनबो प्रसारण सेवा. कार्यक्रम सुरू होतोय चला दोस्त हो बोलू काही. मी आहे रश्मी महामरे आपल्याबरोबर, आणि आजच्या दिवसाच्या संध्याकाळच्या आपल्या सगळ्यांना अनेक शुभेच्छा.

2:35 होत आहेत मंडळी. आपण ऐकत आहात 107.1 MHz FM रेनबो प्रसारण सेवा. चला दोस्त हो बोलू काही या कार्यक्रमात काही ताज्या घडामोडी असतील आणि त्याचबरोबर असतील काही दिनविशेष. कुठेही असा काही करा, ऐकत राहा FM रेनबो प्रसारण सेवा.

0: आणि मंडळी, आत्ताच मी म्हटलं की काही ताज्या घडामोडी आणि दिनविशेष असतील आपल्याबरोबर. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक दादर यांच्यातर्फे ऑनलाईन प्रश्नमंजुषेचा आयोजन केलेलं आहे. भारतीय स्वातंत्र्य लढा असा मुख्य विषय असला तरी सशस्त्र क्रांती हा त्याच्यातील एक महत्त्वाचा घटक आहे. याविषयी आपल्याला अधिक माहिती देण्यासाठी आपल्याबरोबर आहेत सावरकर आय एस स्टडी सर्कलचे संचालक आणि सावरकर स्मारकचे सदस्य महेश कुलकर्णी सर. हॅलो,
1: नमस्कार.
0: नमस्कार सर, मुंबई आकाशवाणीच्या एफ एम प्रसारण सेवेत आपलं खूप स्वागत आहे.
1: धन्यवाद
0: सर. हा, आताच मी सांगितलं तर या स्पर्धेविषयी आपण अधिक काय माहिती द्याल?
1: या स्पर्धेचे एकूण 3 फेऱ्या असणार आहेत. तर पहिली फेरी आज आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जन्मदिवस आहे तर त्यानिमित्ताने पहिली फेरी आपण आज आयोजित केली आहे. तर ही पूर्णतः ऑनलाईन अशी आहे. तर याच्यासाठी आपल्याला काय करायचंय की युट्यूब वाहिनी आपली सावरकर स्मारक, सावरकरचं स्पेलिंग एस ए व्ही असं चालू होतं, एस ए डब्ल्यू नाही करायचं. तर सावरकर स्मारक ही आपली युट्यूब वाहिनी आहे. तर त्याच्यावर बरोबर 5 वाजता प्रश्नपत्रिका दिसायला सुरुवात होणार आहे आणि त्याचं डिस्क्रिप्शन म्हणजे खालती वर्णन असतं त्याचं, तर त्या वर्णनामध्ये एक लिंक असणार आहे. ती क्लिक केली की आपला गुगल फॉर्म ओपन होणार आहे ज्याच्यात तुमचा प्रतिसाद म्हणजे उत्तर त्याच्यात द्यायची आहेत आपल्याला. 100 प्रश्न असणार आहेत, 1 तासाचा वेळ आहे आणि मग त्या 1 तासात 100 प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. याच्यात प्रमुख विषय जो आहे तो भारतीय सशस्त्र क्रांतिकारक आणि स्वातंत्र्य लढ्यातलं त्यांचं योगदान आणि त्या अनुषंगाने भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या संबंधित गोष्टी पण त्याच्यात असणार आहेत.
0: अच्छा.
1: तर हा जो काही पेपर आहे हा 1 तासात आपल्याला सोडवायचा आहे आणि त्याच्यानंतर दुसऱ्या फेरीसाठी त्यातून जे 20 जण ही अखिल भारतीय स्तरावरची स्पर्धा आहे. तर याच्यासाठी जी एंट्री होती आपली ती खरं तर काल रात्रीपर्यंत होती पण आपण आता स्पॉट एंट्री ठेवलेल्या
0: आहेत.
1: तर कोणताही फॉर्म न भरता डायरेक्ट तुम्हाला गुगल फॉर्मवर प्रतिसाद द्यायचा आहे. हा, यातले जे टॉप 20 असतील त्यांना आपण दुसऱ्या राऊंडसाठी गुगल मीटवरून बोलावणार. तो राऊंड असणार आहे 7 जूनला.
0: अच्छा.
1: आणि त्याबद्दल त्यांना फॉर्म प्रमाणे फॉर्मवर जो संपर्क क्रमांक दिलेला असेल त्याप्रमाणे तुम्हाला संपर्क केला जाईल. हे आहे टॉप 20 आणि त्याच्यातून 5 जणांना सिलेक्ट करणार ज्यांना प्रत्यक्ष म्हणजे ऑफलाईन आपल्याला स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक या ठिकाणी यायचं आहे. कारण प्रथम पारितोषिक आहे 10,000 रुपये म्हणजे 10,000 रुपये, दुसरं आहे 5,000 आणि तिसरं आहे 3,000 आणि 2 उत्तेजनार्थ पारितोषिक आहेत. म्हणजे अंतिम 5 मध्ये आपला क्रमांक आला की 1 पारितोषिक तर नक्की आपलं.
0: नक्कीच.
1: हे आहे आणि स्पर्धेचा मुख्य हेतू असा आहे की भारतीय स्वातंत्र्य लढा आणि जे सशस्त्र क्रांतिकारक आहेत त्या सशस्त्र क्रांतिकारकांनी केलेलं क्रांतिकार्य हे लोकांपर्यंत पोहोचावं.
0: बरोबर सर, भाषा कोणती असेल या
1: भाषा? याच्यात 3 वापरता येणार आहेत, मराठी, हिंदी आणि इंग्रजी. अशा 3 भाषातून पेपर असणार आहे. तर त्यापैकी कोणत्याही भाषेतून, कारण आपल्या स्क्रीनवर एकाच वेळेला 3 भाषेत प्रश्न दिसणार आहेत.

0: अच्छा
1: हां आणि आन्सर की मात्र इंग्लिश मध्ये असणार आहे, पण तिथे फक्त प्रश्न क्रमांक एवढाच संबंध आहे आणि पर्याय द्यायचे, बहुपर्यायी प्रश्न असतो तर एबीसीडी पैकी एक पर्याय निवडायचा असतो.
0: बरोबर, खूप छान सर, आणि मला वाटतं की अशा प्रकारच्या स्पर्धांचं आयोजन व्हायला हवं आणि खूप सदिच्छा आपल्या या उपक्रमासाठी.
1: धन्यवाद,
0: तुम्ही आमच्यासाठी
1: हे दिल्याबद्दल आपण नक्कीच धन्यवाद आहेत.
0: हो, तुम्ही वेळ दिलात आमच्यासाठी याच्याबद्दल.

FM रेनबो प्रसारण सेवा आपण ऐकत आहात चला दोस्त हो बोलू काही या कार्यक्रमात. मी आहे रश्मी महामरे आपल्याबरोबर आणि आपण आहात FM रेनबो बरोबर. संजय पाटील, नीलांबरी कुलकर्णी, श्रीपाद जोशी, पंकज मोहोड, विश्वनाथ छत्रे, सुनील आणि स्वप्नाली जोशी, रत्नागिरीहून आपल्या संपर्कात आहेत शिल्पा तोडणकर, विठ्ठल मसलेकर, शुभलक्ष्मी मस्तकार, प्रणव शिंदे आपल्याला नमस्कार कळवत आहेत, रजनीकांत पाटील वाढवणहून आपल्याला संदेश पाठवत आहेत, संदीप कुमार यांनी आपल्या कार्यक्रमात सहभाग नोंदवला आहे. आपला व्हॉट्सअप क्रमांक आणि फोन नंबर आपल्याला माहिती आहेत आणि आपणही निश्चितच या कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा आज जन्मदिवस आहे आणि त्याबद्दल पुढच्या कार्यक्रमात आपण नक्कीच बोलणार आहोत. पण आता मात्र उन्हामुळे सगळेच जण आजूबाजूला त्रस्त झाले आहेत. काही वेगळ्या गोष्टींबद्दलही थोडंसं आपण बोलणार आहोत. जेव्हा आपण पर्यायी ऊर्जा स्रोतांचा वापर करतो तेव्हा सौर ऊर्जेबद्दलही बोलतो, पण उन्हाळ्याच्या दिवसात हे तापलेलं ऊन किंवा उष्णतामान नको वाटते. आणि तरीही हाही एक ऊर्जेचा पर्याय आहे म्हणून आपण त्याच्याकडे बघत असतो. तसंच आता गाड्या आपण जेव्हा खरेदी करतो तेव्हा पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे कोणत्या प्रकारची गाडी घ्यायची याच्यावरही चर्चा होते आणि मग पुन्हा एकदा इलेक्ट्रिकची गाडी घ्यावी का असाही विचार केला जातो. चार्जिंग स्टेशन्स अजून इतक्या मोठ्या प्रमाणात नाही आहेत, पण अनेक ठिकाणी ज्या छोट्या गाड्या आहेत ज्या

शहरात फिरत आहेत, दुचाकी गाड्या आहेत, यांना मात्र खूपच प्रमाणात पसंती दिली जाते आहे. त्याचप्रमाणे चारचाकी ही इलेक्ट्रिक गाड्यांना खूप मोठ्या प्रमाणात पसंती दिली जाते आहे. तुम्ही कुठल्या प्रकारच्या वाहनाला पसंती देता हेही माझ्यापर्यंत तुम्ही कळवू शकता, पोचवू शकता आणि निश्चितच या कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. ऐकत राहा 107.1 MHz FM रेडिओ.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

ठीक 3 वाजता आपण ऐकू शकाल प्रादेशिक समाचार आणि 3:10 आपण भेटणार आहोत आपल्या पुढील कार्यक्रमात सप्तरंगी 7. तेव्हा कुठे असा काही करा, ऐकत राहा 107.1 MHz FM रेनबो प्रसारण सेवा. आत्ताच आपण इलेक्ट्रिक वाहनाबद्दल म्हणजे गाडीबद्दल बोललो, पण तशाच प्रकारची इलेक्ट्रिक बोट सुद्धा

मासेमारीसाठी आता सज्ज झालेली आहे, कारण सर्वच क्षेत्रात इंधनाचा हा प्रश्न तितक्याच महत्त्वाचा झाला आहे. मग जिथे पेट्रोल आणि डिझेलवर ह्या इलेक्ट्रिक बोटी चालत होत्या तिथेही आता, म्हणजे जिथे ह्या बोटी चालत होत्या तिथे आता विकल्पिका ही इलेक्ट्रिक बोट विकसित करण्यात आली आहे आणि देशातली ही पहिली इलेक्ट्रिक बोट असेल. खरं ह्याच्यासाठी मात्र थोडासा वेगळा विचार करावा लागणार आहे की ही जी बोट आहे ही फक्त इलेक्ट्रिकवर असेल का इलेक्ट्रिक आणि पेट्रोल इंधन अशा वेगळ्या दोन प्रकारावर हायब्रिड प्रकारची असेल, याच्यासाठी काही वेगळं धोरण ठरवावं लागेल का, सौर ऊर्जेवर पण ती विकसित किंवा चार्जिंग त्याच्यासाठी उपलब्ध करून द्यावं लागेल का, बंदरामध्ये चार्जिंग स्टेशन कसं करण्यात येईल, अशा प्रकारचा अजूनही काही विचार आणि त्याचप्रमाणे मच्छीमारांनाही प्रशिक्षण देणं हे आवश्यक आहे. पण निश्चितच ही पहिली बोट जिचा आवाज कमी असेल, धूर नसेल आणि पर्यावरण पूरक असेल अशा प्रकारची ही पहिली बोट, निश्चितच तिचंही तितक्याच उत्साहाने स्वागत होईल.

लहान मुलांवर अत्याचाराच्या लैंगिक शोषणाच्या बातम्या आपल्याला व्यथित करतात आणि संताप येतो. बालकांच्या संरक्षणासाठी पोक्सो कायद्यातील तरतुदी उलगडून सांगणार आहेत ऍडव्होकेट तृप्ती पाटील. या डायल इन कार्यक्रमासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02245151429 आणि 45151430. श्रोते हो, त्यापूर्वी आपुलकी या घरात ही स्मिता जोगळेकर लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवार दिनांक 2 जून रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन एआर ॲपवरही.

0: आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. चीनला मागे टाकून भारत बनला जगातला सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश. सीबीएसईच्या 12वीच्या पूर्ण परीक्षेचं पुनर्मूल्यांकन करण्याची केंद्रीय शिक्षण मंत्र्यांची घोषणा. भारताची ऊर्जा क्षेत्रातली गुंतवणूक यंदा 170 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतक्या विक्रमी पातळीवर पोहोचण्याचा अंदाज. आणि सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पीव्ही सिंधूचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश. तांदूळ उत्पादनात चीनला मागे टाकून भारत सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश ठरल्याचं प्रतिपादन केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी केलं. ते आज नवी दिल्लीत खरीप अभियान 2026 या विषयावरच्या राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन समारंभात बोलत होते. शेतकऱ्यांच्या कष्टामुळे देशात अन्नसाठ्याची कमतरता नाही. यंदा देशातलं अन्नधान्याचं अंदाजित उत्पादन 37.60 कोटी टनांपेक्षा जास्त असून ते गेल्या वर्षीच्या तुलनेत 5.3% जास्त असल्याचं चौहान यावेळी म्हणाले. 2 दिवस होणाऱ्या या परिषदेत कृषी आणि संबंधित विषयावर व्यापक चर्चा होणार असून राज्यांमधली भागीदारी आणि हवामान बदलाच्या आव्हानाच्या पार्श्वभूमीवर आगामी खरीप हंगामासाठी धोरणात्मक कृती आराखडा तयार करणं हा या परिषदेमागचा उद्देश आहे. मुस्लिम बांधवांचा पवित्र सण बकरी ईद आज राज्यात भक्तिभावाने साजरा होत आहे. मुंबईसह राज्यात ठिकठिकाणी मशिदी आणि ईदगाहमध्ये नमाज अदा करण्यात आली. हिंगोलीतल्या ईदगाह मैदानावर नमाज पठण करून मुस्लिम बांधवांनी या सणाची सुरुवात केली. परस्परांना शुभेच्छा देत मुस्लिम बांधवांनी हा सण उत्साहात साजरा केला. सोलापूर शहरातही बकरी ईदचा सण उत्साहात साजरा झाला. सोलापूर शहरातल्या शाही आलमगीर ईदगाह, अहले हदीस, आलमगीर, जुना आदिलशाही तसंच असार मैदान ईदगाह या 5ही प्रमुख ठिकाणी आज सकाळी ईदची विशेष नमाज पठण करण्यात आली. मुस्लिम बांधव मोठ्या संख्येनं या पठणात सहभागी झाले होते. बकरी ईदमुळे आज नियोजित असलेल्या पदवीपूर्व अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीच्या CUET UG अर्थात सर्वसाधारण विद्यापीठ प्रवेश परीक्षेचं सुधारित वेळापत्रक आणि प्रवेशपत्र राष्ट्रीय चाचणी संस्थेने प्रसिद्ध केली आहेत. या परीक्षा आता 31 मे, 6 आणि 7 जून रोजी घेण्यात येतील. 31 मे रोजी होणाऱ्या परीक्षेसाठीची प्रवेशपत्रं प्रसिद्ध करण्यात आली असून ती CUET.NTA.NIC.IN या संकेतस्थळावरून डाऊनलोड करता येतील अशी माहिती संस्थेनं दिली आहे. उर्वरित परीक्षांसाठीची प्रवेशपत्रं लवकरच प्रसिद्ध केली जातील. विद्यार्थ्यांनी अधिकृत संकेतस्थळ नियमितपणे पाहून अद्ययावत माहिती मिळवत राहण्याचं आवाहन संस्थेनं केलं आहे. सीबीएसईच्या 12वीच्या परीक्षेच्या मूल्यमापन प्रक्रियेबाबत काही त्रुटी निदर्शनाला आल्यामुळे आता पुनर्मूल्यांकन प्रक्रिया सुरू केली जाईल अशी माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली. ते आज नवी दिल्लीत सीबीएसईच्या अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलत होते. सर्व विद्यार्थ्यांच्या शंकांचं निरसन केलं जाईल तसंच मूल्यमापनातल्या विसंगतीसंदर्भातल्या समस्यांचं निराकरण केलं जाईल आणि त्यावर उपाययोजनाही केल्या जातील असं प्रधान यावेळी म्हणाले.
1: बच्चों को ट्रांसपेरेंटली अपने मार्क के बारे में जानकारी मिले, उनको ट्रांसपेरेंटली स्कैन कॉपी के माध्यम से आंसर शीट उनके हाथ में आए, ये OSM की व्यवस्था है. पहली बार देश में CBSE ने इसको प्रयोग किया, उसमें कुछ विसंगति ध्यान में आ रही है, इसको मैं दायित्व लेता हूँ उसको इसे ठीक करा जाए. हम एक भी विद्यार्थी की ऑन आंसर्ड क्वारी को असमाधित नहीं छोड़ेंगे.
0: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी दिल्ली इथं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. राज्यातल्या अनेक प्रश्नांवर त्यांनी प्रधानमंत्र्यांशी चर्चा केली तसंच राज्यातल्या अनेक प्रकल्प आणि योजनांच्या अंमलबजावणीची माहिती प्रधानमंत्र्यांना दिली. राज्य दुष्काळमुक्त करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील असं मुख्यमंत्र्यांनी काल केंद्रीय जलसिंचन मंत्री CR पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीनंतर सांगितलं. राज्यातल्या 75%पेक्षा जास्त पूर्ण झालेल्या योजना तसंच 50 ते 75% दरम्यान पूर्ण झालेल्या योजनांना प्राधान्यानं निधी दिला जाणार असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारताची ऊर्जा क्षेत्रातली गुंतवणूक यंदा 170 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतक्या विक्रमी पातळीवर पोहोचण्याचा अंदाज आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेच्या वर्ल्ड एनर्जी इन्व्हेस्टमेंट या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. भारताने आपली वाढत्या ऊर्जेची मागणी पूर्ण करण्यासाठी पायाभूत सुविधा बळकट करण्याचा आणि स्वच्छ ऊर्जेकडे संक्रमणासाठीच्या प्रयत्नांचा वेग वाढवला आहे. त्यामुळे गेल्या 5 वर्षात भारतातल्या ऊर्जा गुंतवणुकीत सरासरी वार्षिक 11% दराने वाढ झाल्याचं अहवालात म्हटलं आहे. या काळात सौर ऊर्जेच्या गुंतवणुकीत 25% वार्षिक दराने तर तेल शुद्धीकरण क्षेत्रातली गुंतवणूक 23% दराने वाढली आहे. कोळसा पुरवठा क्षेत्रात गुंतवणूक करणारा भारत हा जगातला दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे आणि गेल्या दशकात या क्षेत्रातली गुंतवणूक तिप्पट झाल्याचंही या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या 143व्या जयंतीनिमित्त आज त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. सावरकर यांचं शौर्य आणि राष्ट्रभक्ती कायम लोकांना प्रेरणा देत राहील, तसंच त्यांची बुद्धिमत्ता आणि समाजसुधारणेवरील त्यांचा भर हे देखील विशेष उल्लेखनीय असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आदरांजली वाहताना म्हटलं आहे. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला तसंच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील स्वातंत्र्यवीर सावरकरांचं स्मरण केलं आहे. राज्यपाल विष्णू देववर्मा यांनी आज मुंबईत लोकभवन इथं सावरकरांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी दिल्लीत सावरकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. प्रतिभावंत साहित्यिक, भाषाशुद्धीचे प्रणेते, थोर देशभक्त, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना जयंतीदिनी कोटी कोटी प्रणाम, असं मुख्यमंत्र्यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे. मुंबई महानगरपालिकेत आज सावरकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. राष्ट्रीय महिला आयोगाने भारतातील मुस्लिम महिलांच्या हक्कांबाबत शिफारशी करणारा सविस्तर अहवाल गृहमंत्रालय, महिला आणि बालविकास मंत्रालय आणि अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाला सादर केला आहे. विस्तृत विचारविनिमयानंतर तयार करण्यात आलेल्या या अहवालाचा उद्देश देशभरातल्या मुस्लिम महिलांचे कायदेशीर, सामाजिक आणि घटनात्मक हक्क बळकट करणं हा आहे. ताज्या कायदेशीर सुधारणांमुळे महिलांचे हक्क दृढ झाले असले तरी कायद्याबाबत जागरूकता आणि पीडितांपर्यंत न्यायाची पोहोच सुधारण्याची गरज असल्याचं आयोगानं म्हटलं आहे. या अहवालात विवाह, घटस्फोट, पोटगी, मुलांचा ताबा आणि मालमत्तेचे हक्क यांसारखे मुद्दे हाताळले आहेत. मुंबई महानगर क्षेत्रात आरामदायी आणि जलद प्रवासाच्या दृष्टीने मेट्रो 5 या महत्वाच्या प्रकल्पाच्या विस्तारित टप्प्याला मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे या मेट्रो मार्गाची एकूण लांबी 34 किलोमीटरपेक्षा जास्त झाली असून ती या क्षेत्रातली सर्वात मोठी मेट्रो मार्गिका ठरली आहे. या समाविष्ट होणाऱ्या मेट्रो 5A विस्तार आता ठाणे, भिवंडी, उल्हासनगरपर्यंत करण्यात येणार आहे. या विस्तारानंतर मेट्रो 5 प्रकल्पाचा एकूण अंदाजित खर्च 18,130 कोटी इतका झाला आहे. या वर्षाच्या अखेरपर्यंत मेट्रो 5 ठाणे ते धामणकर नाका हा पहिला टप्पा सुरू होण्याची अपेक्षा आहे. सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या खेळाडूंनी आज चमकदार कामगिरी केली. महिला एकेरी प्रकारात पीव्ही सिंधूने जपानच्या रिको गुंजी हिचा 21-9, 21-12 असा सरळ गेममध्ये पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. या फेरीत तिचा सामना दक्षिण कोरियाच्या अॅन से यंग हिच्याशी होईल. पुरुष एकेरी प्रकारात थायलंडच्या खेळाडूने दुखापतीमुळे सामन्यातून माघार घेतल्यानं भारताच्या लक्ष्य सेनलाही उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळाला आहे. पुरुष दुहेरीत सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीने मलेशियाच्या जोडीचा पराभव करून उपांत्यपूर्व फेरी गाठली. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 30 जूनपासून सुरू होणाऱ्या बेमुदत उपोषणादरम्यान आपल्या आरोग्याला अपाय झाला तर महाराष्ट्र सरकार जबाबदार असेल, असा इशारा मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी दिला आहे. मराठा समुदायाच्या लोकांना कुणबी प्रमाणपत्र वाटप आणि आरक्षणासंदर्भातल्या उरलेल्या मागण्या 29 मेपर्यंत पूर्ण कराव्यात, अशी मागणी जरांगे यांनी सरकारकडे केली आहे. शांततापूर्ण आंदोलनानंतरही सरकारने मराठा आरक्षणाची मागणी पूर्ण केली नाही, असा आरोप त्यांनी केला. महसूल गुप्तचर संचालनालयाच्या नागपूर क्षेत्रीय युनिटअंतर्गत कार्यरत नागपूर विभागीय पथकाने मैसूर इथं मोठी कारवाई करत अवैध वन्यजीव तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत भारतीय हत्तींच्या सुळ्यांचा म्हणजेच हस्तिदंताचा अवैध व्यापार करणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. चीनला मागे टाकून भारत बनला जगातला सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश. CBSEच्या 12वीच्या पूर्ण परीक्षेचं पुनर्मूल्यांकन करण्याची केंद्रीय शिक्षण मंत्र्यांची घोषणा. भारताची ऊर्जा क्षेत्रातली गुंतवणूक यंदा 170 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतक्या विक्रमी पातळीवर पोहोचणार.

खेळाचा अंदाज आणि सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पी व्ही सिंधूचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: Ashwani FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: नमस्कार मंडळी, शुभ दुपार. आपण ऐकत आहात 107.1 MHz FM रेनबो प्रसारण सेवा. कार्यक्रम सुरू झालाय सप्तरंगी साथ आणि मी आहे रश्मी महामरे आपल्याबरोबर. आजच्या दुपारच्या आणि संध्याकाळच्या आपल्या सगळ्यांना अनेक शुभेच्छा.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: सप्तरंगी साथ या कार्यक्रमात आपण सगळे भेटलो आहोत आणि कसे आहात आपण सगळे? स्वस्थ आणि मस्त ना? खुश रहा, आनंदी रहा आणि इतरांनाही खुश ठेवा. काळजी घ्या आपली आणि इतरांची. आणि मस्त अशी संध्याकाळ असणारे सुट्टीचे दिवस आहेत, पण त्याचबरोबर ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी असतात त्याचं ज्ञान मुलांना देणं किंवा काही वेगळ्या गोष्टी ज्या मुलांना या सुट्टीदरम्यान करायला लावणं हेही तितकंच महत्त्वाचं असतं. 28 मे 2026 म्हणजे आजचा दिवस. अनेक दिनविशेष असतील, पण सगळ्यात महत्त्वाचा दिनविशेष म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा आज जन्मदिन आहे आणि त्याविषयी बोलणार आहोत आपण या कार्यक्रमात. आपला व्हॉट्सअप क्रमांक आणि फोन नंबर आपल्याला माहिती आहे, 8657-66107 हा आहे आपला व्हॉट्सअप क्रमांक. 45-15-41-32 आणि 45-15-41-33 हे आहेत आपले फोन नंबर. आपण या कार्यक्रमात नक्की सहभागी होऊ शकता.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

तीन वाजून 23 मिनिटं होत आहेत. मंडळी सप्तरंगी साथ या कार्यक्रमात आज आपण भेटलो आहोत. आणि मग अशी मी म्हटलं तसं स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा आज जन्मदिवस आहे. 28 मे 1883 नाशिकजवळच्या भकूर इथे त्यांचा जन्म झाला. आणि आई राधाबाई आणि वडील दामोदर पंत यांना गणेश अर्थात बाबाराव, त्यानंतर मुलगी होती मैनाबाई, त्यानंतर दुसरा मुलगा विनायकराव आणि धाकटा नारायणराव अर्थात बाळ, अशीही त्यांना 4 मुलं होती. राधाबाई लवकरच गेल्या आणि त्यामुळे दामोदर पंतांनी आपल्या या सगळ्या मुलांचा सांभाळ केला. पण प्रत्येक मूल एक जाज्वल्य असं आपलं स्वतःचं असं रूप आणि विचार घेऊन पुढे प्रगती करत राहिलं.

0: लहान मुलांवर अत्याचाराच्या लैंगिक शोषणाच्या बातम्या आपल्याला व्यथित करतात आणि संताप येतो. बालकांच्या संरक्षणासाठी पोक्सो कायद्यातील तरतुदी उलगडून सांगणार आहेत ऍडव्होकेट तृप्ती पाटील. या डायल इन कार्यक्रमासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02-2-45-15-41-29 आणि 45-15-41-30. श्रोते हो, त्यापूर्वी आपुलकी या घरात ही स्मिता जोगळेकर लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका वनिता मंडळात मंगळवार दिनांक 2 जून रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन एआर ॲपवरही.
1: बाकी दादर स्थानकातून बाहेर पडल्यानंतर भेट होई ती पाय रस्त्यांचीच. रानडे मार्ग तर अस्तित्वातच नव्हता. टिळक पूल नुकताच तयार झाला होता, पण त्या परिसरात तोपर्यंत तुरळक लोकवस्तीच असल्यानं त्यावर रहदारी अशी ती नव्हतीच.
2: काठेवाडी वाघरी समाज आणि गोल्फादेवी ह्यांचा नेमका संबंध शोधताना मिळालेली माहिती गोल्फा देवी म्हणजेच शाकंभरी आहे हे सिद्ध करणारी.
3: काय ऐकली कधी तुम्ही ही कथा सात बेटांची.
0: श्रोते हो, नितीन साळुंखे यांच्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन अवश्य ऐका दररोज सकाळी 8:15 107.1 FM रेनबो आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
3: चला उलगडू आजही विस्मय गाथा.
4: अनेक भाषांवर स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं प्रभुत्व होतं, मग संस्कृत असेल, मराठी असेल, इंग्रजी असेल. फक्त वक्तृत्वच नाही

तर त्यांचं लिखाणही तितकंच जाज्वल्य असं होतं. उत्कृष्ट लिखाण, प्रेरणादायी वक्तव्य, त्यांचे लेख इतके प्रसिद्ध व्हायचे किंवा लोकांना ते वाचावेसे वाटायचे कारण त्याच्यात एक उत्साह असायचा, त्याच्यात एक जाज्वल्य असा अभिमान असायचा. त्यामुळे काही काळ त्यांचं लिखाण, त्यांचे ग्रंथ जवळ बाळगणं हाही त्या काळी गुन्हा होता, अशी त्यांची तळपती लेखणी होती. हा सगळा अभ्यास, हे सगळं एक व्यक्तिमत्व त्यांच्या अंगी बाणवलं कसं, तर दामोदर पंतांना वाचनाचा दांडगा व्यासंग होता. घरी पुस्तकांचा मोठा संग्रह होता आणि शिवाय ते स्वतःही कविता रचत असत. त्यांचा कवितांचा छंद त्याचंच बाळकडू वीर विनायक रावांना मिळालं आणि त्यांच्याही अंगी या सगळ्या गुणांचा समावेश झाला. त्याचबरोबर आजूबाजूला जे स्वातंत्र्याचं वातावरण होतं त्यातूनही स्वातंत्र्याबद्दल, देशाबद्दलची आत्मीयता आणि प्रेम जागृत

आणि मंडळी, मंगल पांडे, नानासाहेब पेशवे, झाशीची राणी, ताट्या टोपे, बहादूरशाह जफर अशा अनेकांनी 1857 जो लढा दिला ते शिपायांचं बंड नव्हतं, तर ते स्वातंत्र्य समर होतं हे फक्त सावरकरांनी आपल्या भाषणातून सांगितलंच नाही, तर त्यांनी वयाच्या केवळ 25व्या वर्षी या उठावाचा इतिहास लिहिला. 1857 स्वातंत्र्य समर आणि हाच ऐतिहासिक ग्रंथ भारतीय क्रांतिकारकांसाठी गीता ठरली. या ग्रंथांनी इतिहास घडवला. त्यांचा प्रेरणा देणारा देव होता छत्रपती शिवाजी महाराज, आणि त्यांच्याबद्दलही त्यांनी लिहिलं.

0: श्रोतेहो, राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सुप्रसिद्ध गायिका छाया गांगुली आपल्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे छाया जी आकाशवाणी परिवाराच्या सदस्य आहे.
1: उस दिन सारा दफ्तर फूलों के गुलदस्तों से महक रहा था.
2: वाह,
1: पुरस्कार समारोह के लिए जयदू जी मुझे अपने साथ दिल्ली ले गए थे. इस अवसर पर मेरे माँ बाबा भी उपस्थित थे.
0: छाया गांगुली यांचा सुरेल प्रवास आणि आकाशवाणीच्या आठवणी उलगडणारी त्यांची युनुस खान यांनी घेतलेली दीर्घ मुलाखत दिनांक 2, 3 आणि 4 जून रोजी सकाळी 10:02 आवश्यक FM रेनबो आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आपकी याद.

अनेक श्रोते आपल्या कार्यक्रमात सहभागी आहेत. वसंत पारुंडेकर, विकास चंद्रणे ब्लाइंड होम होऊन आपल्याला संपर्क साधतायत, निशा लोहार, पंकज मोहोड, अरुण गावकर, श्रीपाद जोशी, ईश्वरदास शेट्टी यांनीही आपल्याला संदेश पाठवला आहे, प्रमोद राऊत, आत्माराम खराडे, मंगेश म्हात्रे हे देखील आपल्या या कार्यक्रमात सहभागी आहेत, स्मिता पालकर, श्रेया आणि मिलेश राऊत आपल्याला संदेश पाठवत आहेत, त्याचप्रमाणे संदेश नाईक अधिवक्ता असलेले हेही आपल्याला संदेश पाठवत आहेत, किशोर पेडणेकर, गौतम मिंगाडे, संजय पाटील, नीलांबरी कुलकर्णी, विश्वनाथ छत्रे यांनीही आपल्याला संदेश पाठवला आहे. 3:39 होत आहेत. मंडळी सप्तरंगी 7 ही या कार्यक्रमात आपण भेटलो आहोत. मी आहे रश्मी महामरे आपल्याबरोबर आणि आपण आहात FM रेनबो बरोबर. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर असं नाव जेव्हा आपण म्हणतो तेव्हा स्वदेश, स्वातंत्र्य, क्रांतिकारी या सगळ्याच गोष्टींची आपल्याला आठवण

होते आणि स्वदेशी प्रचारासाठी त्यांनी 1905 परदेशी कपड्यांची होळी केली आणि ही देशातली पहिली होळी होती. त्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळालं ते बाळ गंगाधर टिळक यांचं. या होळींनी ब्रिटिशांना चांगलेच चटके बसले पण विनायकरावांनाही शिक्षा झाली. खूप असं सारं साहित्य त्यांनी निर्माण केलं आहे. मग त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारची गीतंही आहेत. अनेक पोवाडे त्यांनी लिहिले आहेत. तानाजी किंवा बाजीप्रभू देशपांडे यांच्या पराक्रमाचेही पोवाडे त्यांनी लिहिले आहेत. त्याचप्रमाणे ते इतके संवेदनशील होते, विधवांच्या दुःखांवर कविताही त्यांनी लिहिली आहे. स्वातंत्र्याचं अजरामर स्त्रोत मानलं गेलेलं हे जे गीत आहे पुढचं, जयोस्तुते श्रीमहन मंगले शिवास्पदे, हे गीत त्यांनी जेव्हा लिहिलं तेव्हा त्यांचं वय केवळ 20 वर्षाचं.

0: लहान मुलांवर अत्याचाराच्या लैंगिक शोषणाच्या बातम्या आपल्याला व्यथित करतात आणि संताप येतो. बालकांच्या संरक्षणासाठी पोक्सो कायद्यातील तरतुदी उलगडून सांगणार आहेत ऍडव्होकेट तृप्ती पाटील. या डायल इन कार्यक्रमासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02-2-45-15-41-29 आणि 45-15-41-30. श्रोते हो, त्यापूर्वी आपुलकी या घरात ही स्मिता जोगळेकर लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका वनिता मंडळात मंगळवार दिनांक 2 जून रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन एआर ऍप वरही.
1: बाकी दादर स्थानकातून बाहेर पडल्यानंतर भेट होई ती पाय रस्त्यांचीच. रानडे मार्ग तर अस्तित्वातच नव्हता. टिळक पूल नुकताच तयार झाला होता, पण त्या परिसरात तोपर्यंत तुरळक लोकवस्तीच असल्यानं त्यावर रहदारी अशी ती नव्हतीच.
2: काठेवाडी वाघरी समाज आणि गोल्फा देवी ह्यांचा नेमका संबंध शोधताना मिळालेली माहिती गोल्फा देवी म्हणजेच शाकंभरी आहे हे सिद्ध करणारी आहे.
3: काय ऐकली कधी तुम्ही ही कथा सात बेटांची.
0: श्रोते हो, नितीन साळुंखे यांच्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन अवश्य ऐका दररोज सकाळी 7:45 107.1 FM रेनबो आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
3: चला उलगडू आज ही विस्मय गाथा.
4: अनेक श्रोते आपल्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत. आपला व्हॉट्सअप क्रमांक आणि फोन नंबर आपल्याला माहिती आहे, आपणही नक्की या कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. सुयोग महाजन, संध्या गावकर, गणेश पाटील वाडवणहून, प्रिया फाटक बेळगावहून आपल्याला संपर्क साधतायत. चंद्रशेखर भाटवडेकर अंधेरी मुंबईहून आपल्या संपर्कात आहेत. पंकज मोहोड, मनीषा फणसे यांनी संदेश पाठवला आहे. अरविंद कुलकर्णी, संजीव कुलकर्णी ठाण्याहून आपल्या संपर्कात आहेत. तर रजनीकांत पाटील वाडवणहून आपल्याला संदेश पाठवत आहेत. 3:50 होत आहेत मंडळी आणि आपण ऐकत आहात 107.1 MHz FM रेनबो प्रसारण सेवा. लेकच्या साठीत वडील दामोदर पंत आणि विनायक रावांचे काका यांचा अंत झाला. मग भगूर सोडून त्यांचं कुटुंब नाशिकला येऊन राहिलं. बाबारावांनी मात्र नंतर इतर भाव

हंडांनाही सांभाळलं. हा लपेष्टा सोसून त्यांना शिकवलं, इकडे शिक्षण चालू असतानाच विनायकरावांचं राष्ट्रभक्त समूह हेही संघटना त्यांची स्थापन करणं किंवा त्याच्याबद्दल काम करणं हे सुरू होतं. सार्वजनिक उत्सव त्यांनी सुरू केले, गुप्तपणे क्रांतीच्या योजना आखल्या. विनायकाच्या भाषणांनी आणि स्वातंत्र्य कवी गोविंदांच्या भाषणांनी नाशिक मात्र आता निनादू लागलं होतं. पण हे सगळं होत असतानाच अनेक तरुण क्रांतिकारियांसाठी प्रेरित होत होते, अनेक मनांना हातांना चेतना मिळत होती. पुढे सावरकर पुण्यात आले, फर्ग्युसन कॉलेजमध्ये ते शिकले, तिथेही अन्यायाविरुद्ध त्यांनी आवाज उठवला. बाबारावांना जन्मठेपेची शिक्षा झाली. इकडे मदनलाल धिंगरांना कर्जनवालियाला गोळ्या घातल्याबद्दलही फाशीची शिक्षा झाली. खरं तर अशा अनेक गोष्टी घडत गेल्या. पोलिसांनी अनेक गोष्टी दाबूनही टाकण्याचा प्रयत्न केला, पण तरीही अमेरिकेत आणि इंग्लंडमध्ये सुद्धा सावरकरांनी अनेक गोष्टी छापून आणल्या. म्हणजे थोडक्यात फक्त देशातच नाही तर परदेशात आणि इतर ठिकाणीही या सगळ्या गोष्टी कळाव्यात की कशा प्रकारे काय काय गोष्टी घडत आहेत आणि दडपशाही चालू आहे ह्याच्यासाठी त्यांनी सतत प्रयत्न केले. पुढे काही घडामोडीनंतर सावरकरही पकडले जाणार असं निश्चित झालं. त्यांनी देखील वेगवेगळी घरं बदलली आणि एका संध्याकाळी ब्रायटनच्या समुद्रकिनारी अथांग सागराला पाहून मातृभूमीचा वियोग त्यांना असह्य झाला. ते अस्वस्थ झाले आणि सागराला त्यांनी आर

मंडळी, आता ही वेळ आहे ठळक बातम्यांची, तेव्हा काही ठळक बातम्या आपल्यासाठी. सीबीएसईच्या 12वीच्या परीक्षेच्या मूल्यमापन प्रक्रियेबाबत काही त्रुटी निदर्शनाला आल्यामुळे आता पुनर्मूल्यांकन प्रक्रिया सुरू केली जाईल, अशी माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली. ते आज नवी दिल्लीत सीबीएसईच्या अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलत होते. मुस्लिम बांधवांचा पवित्र सण बकरी ईद आज राज्यात भक्तिभावाने साजरा होत आहे. मुंबईसह राज्यात ठिकठिकाणी मशिदी आणि ईदगाहमध्ये नमाज अदा करण्यात आली. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या 143व्या जयंतीनिमित्त आज त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी आज मुंबईत लोकभवन इथं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी दिल्लीत सावरकरांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी दिल्ली इथं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. राज्यातल्या अनेक प्रश्नांवर त्यांनी प्रधानमंत्र्यांशी चर्चा केली. तसंच राज्यातल्या अनेक प्रकल्प आणि योजनांच्या अंमलबजावणीचीही माहिती प्रधानमंत्र्यांना त्यांनी दिली. या होत्या काही ठळक बातम्या. ठीक 4 वाजता आपण ऐकू शकाल दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारा कार्यक्रम संदेश टू सोल्जर्स.

नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत. ऐकूयात काही ठळक घडामोडी. तांदूळ उत्पादनात चीनला मागे टाकून भारत पहिल्या क्रमांकावर पोचल्याचं प्रतिपादन केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केलं. ते आज नवी दिल्लीत खरीप अभियान 2026 या विषयावरच्या राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन समारंभात बोलत होते. यंदा देशातलं अन्नधान्याचं अनुमानित उत्पादन 37.60 कोटी टनांपेक्षा जास्त, म्हणजे गेल्या वर्षीपेक्षा 5.3% जास्त असल्याचं त्यांनी सांगितलं. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. आपल्या सरकारकडे पूर्ण बहुमत असून मुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेस विधिमंडळ पक्षानं निवडलेल्या नेत्याला मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यासाठी आमंत्रित करावं अशी विनंती त्यांनी राजीनामा पत्रात राज्यपालांना केली आहे. मुस्लिम बांधवांचा पवित्र सण बकरी ईद आज राज्यात भक्तिभावानं साजरा होत आहे. मुंबईसह राज्यात ठिकठिकाणी मशिदी आणि ईदगाहमध्ये नमाज अदा करण्यात आली. सीबीएसईच्या 12वीच्या परीक्षेच्या मूल्यमापन प्रक्रियेबाबत काही त्रुटी निदर्शनाला आल्यामुळे आता पुनर्मूल्यांकन प्रक्रिया सुरू केली जाईल अशी माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 30 जूनपासून सुरू होणाऱ्या बेमुदत उपोषणादरम्यान आपल्या आरोग्याला अपाय झाला तर महाराष्ट्र

महाराष्ट्र सरकार जबाबदार असेल असा इशारा मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी दिला आहे. विख्यात शायर बशीर बद्र यांचं आज भोपाळ इथं दीर्घ आजारानं निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. आस कुल्ये ते बशीर बद्र हे त्यांचे संग्रह प्रसिद्ध आहेत. भारत सरकारनं त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित केलं होतं. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

निशुल्क कायदेशीर मदत मिळवण्यासाठी टेली लॉ ऍप किंवा www.tele-law.in या वेबसाईट वर किंवा टोल फ्री क्रमांक 1-4-4-5-4 वर संपर्क साधा. कागज

0: बाकी दादर स्थानकातून बाहेर पडल्यानंतर भेट होई ती पाय रस्त्यांचीच. रानडे मार्ग तर अस्तित्वातच नव्हता. टिळक पूल नुकताच तयार झाला होता, पण त्या परिसरात तोपर्यंत तुरळक लोकवस्तीच असल्यानं त्यावर रहदारी अशी ती नव्हतीच.
1: काठेवाडी वाघरी समाज आणि गोल्फा देवी ह्यांचा नेमका संबंध शोधताना मिळालेली माहिती गोल्फा देवी म्हणजेच शाकंभरी आहे हे सिद्ध करणारी आहे.
2: काय ऐकली कधी तुम्ही ही कथा सात बेटांची.
3: श्रोते हो, नितीन साळुंखे यांच्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन अवश्य ऐका दररोज सकाळी 8:15 107.1 FM रेनबो आणि सकाळी 9 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.

0: आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सीबीएसईच्या 12वीच्या पूर्ण परीक्षेचं पुनर्मूल्यांकन करण्याची केंद्रीय शिक्षण मंत्र्यांची घोषणा. नागपूरसह राज्यभरात बकरी ईदचा सण उत्साहात साजरा. येत्या 31 मे ते 7 जून दरम्यान नागपुरात खासदार क्रीडा महोत्सवाचं आयोजन. आणि वर्धा इथं सर्वाधिक 45.6°C इतक्या कमाल तापमानाची नोंद. आता सविस्तर बातम्या. सीबीएसईच्या 12वीच्या परीक्षेच्या पुनर्मूल्यमापन प्रक्रियेबाबत काही त्रुटी निदर्शनाला आल्यामुळे आता पुनर्मूल्यांकन प्रक्रिया सुरू केली जाईल अशी माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली. आज नवी दिल्लीत सीबीएसईच्या अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या बैठकीनंतर माध्यमांशी ते बोलत होते. सर्व विद्यार्थ्यांच्या शंकांचं निरसन केलं जाईल तसंच मूल्यमापनातल्या विसंगती संदर्भातल्या समस्यांचं निराकरण केलं जाईल आणि त्यावर उपाययोजनाही केल्या जातील असं प्रधान यावेळी म्हणाले.
1: बच्चों को ट्रांसपेरेंटली अपने मार्क के बारे में जानकारी मिले, उनको ट्रांसपेरेंटली स्कैन कॉपी के माध्यम से आंसर शीट उनके हाथ में आए, ये ओएसएम की व्यवस्था है. पहली बार देश में सीबीएसई ने इसको प्रयोग किया, उसमें कुछ विसंगति ध्यान में आ रही, इसको मैं दायित्व लेता हूँ, उसको इसे ठीक करा जाए. हम एक भी विद्यार्थी की ऑन आंसर्ड क्वारी को असमाधित नहीं छोड़ेंगे.
0: देशभरात आज ईद उल अजहा अर्थात बकरी ईद भक्तिभावानं साजरी होते आहे. यानिमित्त विशेष नमाज आणि प्रवचनांचं आयोजन ठिकठिकाणी करण्यात आलंय. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ईद उल अजहा निमित्त नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहे. ईद निमित्त नागपुरातील मोमिनपुरा इथल्या जामा मस्जिद इथं विशेष नमाजचं आयोजन करण्यात आलं. महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे जिया खान यांनी मुस्लिम बांधवांना इस्लामच्या हिशोबानं कुर्बानी करा, आपल्या कुर्बानीनं कुठल्याही दुसऱ्या व्यक्तीला त्रास होऊ नये असा संदेश दिला आहे. प्रशासनानं जे नियम कायदे बनवले आहे त्या कायद्याअंतर्गत कुर्बानी करा असं आवाहन त्यांनी केलं. वाशिम जिल्ह्यासह विदर्भात ठिकठिकाणी ईदचा उत्साह बघायला मिळाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी दिल्ली इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. राज्यातल्या अनेक प्रश्नांवर त्यांनी पंतप्रधानांशी चर्चा केली तसंच राज्यातल्या अनेक प्रकल्प आणि योजनांच्या अंमलबजावणीची माहिती दिली. राज्य दुष्काळमुक्त करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील असं मुख्यमंत्र्यांनी काल केंद्रीय जलसिंचन मंत्री CR पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीनंतर सांगितलं. राज्यातल्या 75% जास्त पूर्ण झालेल्या योजना तसंच 50-75% दरम्यान पूर्ण झालेल्या योजनांना प्राधान्यानं निधी दिला जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या 143व्या जयंतीनिमित्त आज त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. सावरकर यांचं शौर्य आणि राष्ट्रभक्ती कायम लोकांना प्रेरणा देत राहील तसंच त्यांची बुद्धिमत्ता आणि समाज सुधारणेवरील त्यांचा भर हे देखील विशेष उल्लेखनीय असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सावरकरांना आदरांजली वाहताना म्हटलं आहे. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी आज मुंबईत लोकभवन इथं सावरकरांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केलं. आजपासून नागपूरच्या लक्ष्मीनगर इथल्या व्हॉलीबॉल ग्राउंड इथं स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित 3 दिवसीय व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलंय. स्वातंत्र्यवीर सावरकर जाणून घेताना या विषयावर विवेक घळसासी आज व्याख्यान देतील. तांदूळ उत्पादनात चीनला मागे टाकून भारत सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश ठरल्याचं प्रतिपादन केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी केलं. ते आज नवी दिल्लीत खरीप अभियान 2026 या विषयावरील राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन समारंभाला संबोधित करत होते. यंदा देशातलं अन्नधान्याचं अंदाजित उत्पादन 37.60 लाख टनांपेक्षा जास्त असून हा आकडा गेल्या वर्षीच्या तुलनेत 5.3% जास्त असल्याचं चौहान यावेळी म्हणाले. 2 दिवस होणाऱ्या या परिषदेत कृषी आणि संबंधित विषयांवर व्यापक चर्चा होणार असून राज्यांमधील भागीदारी आणि हवामान बदलाच्या आव्हानाच्या पार्श्वभूमीवर आगामी खरीप हंगामासाठी धोरणात्मक कृती आराखडा तयार करणं हा या परिषदेचा उद्देश आहे. महसूल गुप्तचर संचालनालयाच्या नागपूर विभागीय पथकानं म्हैसूर इथं अवैध वन्यजीव तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत भारतीय हत्तींच्या सुळ्यांची म्हणजेच हस्ती दंतांचा अवैध व्यापार करणाऱ्या 3 जणांना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून सुमारे 4 किलो वजनाचे हस्ती दंत जप्त करण्यात आले. बकरी ईदमुळे आज नियोजित असलेल्या पदवीपूर्व अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीच्या CUET यूजी अर्थात सर्वसाधारण विद्यापीठ प्रवेश परीक्षा सुधारित वेळापत्रकानुसार आता 31 मे, 6 आणि 7 जून रोजी घेण्यात येतील. 31 मे रोजी होणाऱ्या परीक्षेसाठीचं प्रवेशपत्र प्रसिद्ध करण्यात आलं असून ते CUET.NTA.NIC.IN या संकेतस्थळावरून डाऊनलोड करता येईल. उर्वरित परीक्षांसाठीचं प्रवेशपत्र लवकरच प्रसिद्ध केलं जाईल. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेतली जाणारी महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट अ आणि गट ब संयुक्त पूर्वपरीक्षा येत्या रविवारी होणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्व परीक्षा केंद्रांच्या 100 मीटर परिसरात मनाई आदेश लागू करण्यात आले आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळे उद्या अमरावती दौऱ्यावर येणार असून विधान परिषद निवडणुकीसाठी भाजप उमेदवार प्रवीण पोटे पाटील यांच्या उमेदवारीसाठी अर्ज दाखल कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे. यावेळी बावनकुळे प्रवीण पोटे पाटील यांना भाजपचा अधिकृत बी फॉर्म सुपूर्द करणार असल्याची माहिती पक्ष सूत्रांनी दिली. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. नागपुरात खासदार क्रीडा महोत्सवाचं आयोजन येत्या 31 मे ते 7 जून दरम्यान शहरातील 20 ठिकाणी होणार असून महोत्सवाचं उद्घाटन रविवारी 31 मे रोजी होणार आहे. सकाळी 5:30 वाजता हे उद्घाटन होईल. यशवंत स्टेडियममध्ये अभिनेते सुनील शेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन कार्यक्रम होणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पत्रकार परिषदेत दिली. या क्रीडा महोत्सवादरम्यान कुस्ती, खो खो, बॅडमिंटन, अॅथलेटिक्स, कबड्डी, बास्केटबॉल, बुद्धिबळ, कॅरम, व्हॉलीबॉल, योग, जिम्नॅस्टिक्स, स्केटिंग, टेबल टेनिस आणि सॉफ्टबॉल यासह 18 खेळांचा समावेश करण्यात आला असून महोत्सवाची सुरुवात 31 मे रोजी 5:00 वाजता मॅरेथॉन दौड स्पर्धेनं होणार आहे. या 8 दिवसीय महोत्सवादरम्यान 23,800 खेळाडू सहभागी होणार असून 571 चषकं, 6,700 पदकं आणि सुमारे 57 लाख रुपयांची बक्षिसांचं वितरण होणार आहे. या पत्रकार परिषदेदरम्यान केंद्रीय नागरी उड्डयन राज्यमंत्री आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ उपस्थित होते. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी महायुतीत रिपाईला अपेक्षित महत्व मिळत नसल्याची नाराजी व्यक्त केली आहे. भाजप शिवसेना युतीच्या काळात रिपाईचं स्थान अधिक प्रभावी होतं, मात्र आता महायुतीत पक्ष दुर्लक्षित होत

असल्याचं त्यांनी यवतमाळ इथं माध्यमांशी बोलताना सांगितलं. रिपाईला सत्तेत प्रतिनिधित्व मिळावं, एखादं मंत्रीपद किंवा विधान परिषदेत संधी द्यावी अशी मागणी त्यांनी केली. तसंच पक्ष संघटनात्मक दृष्ट्या मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांनी विधानसभा निवडणुकांची तयारी करावी असं आवाहन त्यांनी केलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी सकाळी 11 वाजता मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधतील. हा या कार्यक्रमाचा 134वा भाग असून त्याचं थेट प्रसारण आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवर, AIR न्यूजच्या संकेतस्थळावर आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ऍपवर केलं जाणार आहे. त्याचप्रमाणे AIR न्यूज, DD न्यूज तसंच पंतप्रधान कार्यालय आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या युट्यूब वाहिन्यांवरून हा कार्यक्रम थेट प्रक्षेपित होईल. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ बुलडाणा जिल्ह्यातील चिखली इथं भाजपकडून आंदोलन करण्यात आलं. आमदार श्वेता महाले यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज चौकात झालेल्या या आंदोलनात जोरदार घोषणाबाजी करत महाले यांनी काँग्रेसवर टीका केली. विदर्भात उन्हाचा पारा प्रचंड वाढला आहे, त्यामुळे आता पर्यावरणाकडे लक्ष दिलं पाहिजे. उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी काहीतरी योजना करायला पाहिजे. तापमानावर अभ्यास करण्यासाठी एखादी समिती सरकारनं नेमावी अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी यवतमाळमध्ये पत्रकारांशी बोलताना केली. विदर्भामध्ये आज वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट जारी करण्यात आला असून अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. आगामी काही तासात यवतमाळ, अमरावती आणि वर्धा तसंच चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान बुलडाणा, अकोला आणि यवतमाळ जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट सोबतच वादळी पर्जन्यमान देखील राहू शकतं. उद्या वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट देण्यात आला असून उर्वरित जिल्ह्यांमध्ये वादळी पर्जन्यमान राहू शकतं. 1 जूनपर्यंत संपूर्ण विदर्भात अधूनमधून विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज दुपारी 2:30 नोंदवलेल्या तापमानानुसार वर्धा इथं सर्वाधिक 45.6 सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली आहे. गोंदिया इथं 45, गडचिरोली इथं 44.6, अमरावती इथं 44.4, अकोला इथं 44, नागपूर इथं 41.4 तर बुलडाणा इथं 39 सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. CBSEच्या 12वीच्या पूर्ण परीक्षेचं पुनर्मूल्यांकन करण्याची केंद्रीय शिक्षण मंत्र्यांची घोषणा. नागपूरसह राज्यभरात बकरी ईदचा सण उत्साहात साजरा. येत्या 31 मे ते 7 जून दरम्यान नागपुरात खासदार क्रीडा महोत्सवाचं आयोजन आणि वर्धा इथं सर्वाधिक 45.6 सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: गजल से पॉप तक, सूफी से रॉक तक, कनेक्शन है अपना दिल से दिल तक। सुनते रहिए 107.1 FM रेनबो, म्यूजिकली योर्स।
1: बाकी दादर स्थानकातून बाहेर पडल्यानंतर भेट होई ती पाय रस्त्यांचीच। रानडे मार्ग तर अस्तित्वातच नव्हता। टिळक पूल नुकताच तयार झाला होता, पण त्या परिसरात तोपर्यंत तुरळक लोकवस्तीच असल्यानं त्यावर रहदारी अशी ती नव्हतीच।
2: काठेवाडी वाघरी समाज आणि गोल्फा देवी यांचा नेमका संबंध शोधताना मिळालेली माहिती गोल्फा देवी म्हणजेच शाकंभरी आहे हे सिद्ध करणारी।
3: काय ऐकली कधी तुम्ही ही कथा सात बेटांची।
4: श्रोते हो, नितीन साळुंखे यांच्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन अवश्य ऐका दररोज सकाळी 8:15 107.1 FM रेनबो आणि सकाळी 9 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर।

0: आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीत चर्चा. आगामी विधान परिषद निवडणुकीत सर्व जागा जिंकण्याचा महायुतीला विश्वास. रामदास आठवलेंकडूनही जागेची मागणी. 11वी प्रवेशाची पहिली यादी उद्या सकाळी 11 वाजता जाहीर होणार. पावसाळ्यामुळे सोमवारपासून राज्यात मासेमारी बंदी. 15 जूनपासून कोकण रेल्वेचं नवं वेळापत्रक. आणि प्रसिद्ध शायर बशीर बद्र यांचं निधन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी दिल्ली इथं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. राज्यातल्या अनेक प्रश्नांवर त्यांनी प्रधानमंत्र्यांशी चर्चा केली. तसंच राज्यातल्या अनेक प्रकल्प आणि योजनांच्या अंमलबजावणीची माहिती प्रधानमंत्र्यांना दिली. आगामी विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुती 17 पैकी 17 जागा जिंकेल असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी दिल्लीत बातमीदारांशी बोलताना व्यक्त केला. जागा वाटपाबाबत महायुतीच्या घटकपक्षांमध्ये मतभेद नाहीत असं त्यांनी स्पष्ट केलं. मतभेद असल्यामुळे जागा वाटप करण्यासाठी उशीर होत आहे का असा प्रश्न विचारला असता जागा वाटपाचं सूत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच ठरवलं आहे, त्यानुसार ते होईल असं शिंदे म्हणाले. महायुती अंतर्गत तणाव असल्याच्या विरोधकांच्या आरोपाबद्दल विचारलं असता महायुती एकसंध असून आपण महाराष्ट्राच्या विकासावर लक्ष केंद्रित केलं आहे असं शिंदे म्हणाले.
1: आम्ही एकच सांगतो की महायुती मजबूत आहे. आम्ही एकत्र काम करतोय. एकत्र महाराष्ट्राचा विकास वेगाने सुरू आहे. याची पोटदुखी विरोधी पक्षाला आहे, पचनी पडत नाही त्यांच्या. म्हणून अशा प्रकारच्या दिशाभूल करणारी वक्तव्य करत असतात त्याच्यावर आम्हाला काही लक्ष द्यायचं नाही.
0: महायुतीत आरपीआयला कमी महत्व दिलं जात असल्याची खंत पक्षाचे अध्यक्ष केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केली आहे. आज यवतमाळमध्ये बातमीदारांशी बोलताना त्यांनी सांगितलं की शिवसेना भाजपा युती असताना ज्यावेळी आरपीआय युतीत आला तेव्हा शिवशक्ती भीमशक्ती झाली. मात्र आता एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचा पक्ष मिळून महायुती झाल्यानं रिपाईचं महत्व कमी झालं आहे. रिपाईला सत्तेत सहभाग मिळत नाही अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली. एखादा मंत्री रिपाईचा असायला हवा, त्यादृष्टीनं विधान परिषदेची एक जागा अपेक्षित आहे असं आठवले म्हणाले. सीबीएसईच्या 12वीच्या परीक्षेच्या मूल्यमापन प्रक्रियेतल्या त्रुटींची केंद्र सरकारनं दखल घेतली आहे, त्या दूर करण्यासाठी योग्य कारवाई केली जाईल अशी माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली. ते आज नवी दिल्लीत सीबीएसईच्या अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या बैठकीनंतर बातमीदारांशी बोलत होते. विद्यार्थ्यांच्या सर्व शंकांचं निरसन केलं जाईल असं ते म्हणाले.
2: बच्चों को ट्रांसपेरेंटली अपने मार्क के बारे में जानकारी मिले, उनको ट्रांसपेरेंटली स्कैन कॉपी के माध्यम से आंसर शीट उनके हाथ में आए, ये ओएसएम की व्यवस्था है. पहली बार देश में सीबीएसई ने इसको प्रयोग किया, उसमें कुछ विसंगति ध्यान में आ रही है. इसको मैं दायित्व लेता हूँ उसको इसे ठीक करा जाए. हम एक भी विद्यार्थी की ऑन आंसर्ड क्वारी को असमाधित नहीं छोड़ेंगे.
0: राज्यात इयत्ता 11वीच्या प्रवेश प्रक्रियेसाठीची पहिली यादी उद्या सकाळी 11 वाजता जाहीर होणार आहे. राज्यातल्या सर्व कनिष्ठ महाविद्यालयांसाठी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण विभागाकडून ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे. या प्रवेशासाठी राज्यभरातून 12,51,000 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. मासळी साठा संवर्धन आणि मच्छीमारांच्या जीवित तसंच वित्तरक्षणाच्या उद्देशानं राज्य शासनानं पावसाळी मासेमारी बंदी लागू केली आहे. याबाबत मत्स्यव्यवसाय विभागानं आदेश जारी केला असून येत्या 1 जूनपासून 31 जुलैपर्यंत यांत्रिक तसंच यंत्रचालित मासेमारी नौकांना सागरी किनाऱ्यापासून 12 सागरी मैलापर्यंत मासेमारी करायला बंदी घातली आहे. या आदेशाचं उल्लंघन करणाऱ्या मासेमारी नौकांवर सुधारित महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम 2021 अंतर्गत कठोर कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे सर्व मच्छीमार बांधव नौका मालक तांडेल आणि खलाशांनी शासनाच्या आदेशाचं काटेकोर पालन करावं असं आवाहन मत्स्यव्यवसाय विभागानं केलं आहे. प्रसिद्ध शायर बशीर बद्र यांचं आज भोपाळ इथं निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. उर्दू भाषेत त्यांनी लिहिलेली शेरो शायरी देशकालाची बंधनं पार करून प्रसिद्ध झाली होती. आस कुलियते बशीर बद्र अहमद आहत आणि देवनागरी लिपीत लिहिलेल्या उर्दू गझलांचा संग्रह उजाले अपनी यादों के ही त्यांची पुस्तकं गाजली. भारत पाकिस्तान सिमला कराराच्या वेळी त्यांनी लिहिलेला शेर दुश्मनी जमकर करो लेकिन गुंजाइश रहे जब कभी हम दोस्त हो जाए तो शर्मिंदा न हो सर्वतोमुखी झाला होता. अयोध्येत जन्मलेले बशीर बद्र यांनी लहान वयात कविता लिहायला सुरुवात केली. मिरतमधलं त्यांचं घर आणि त्यातलं अप्रकाशित साहित्य जातीय दंगलीत जाळलं गेल्यावर भोपाळमध्ये त्यांनी आयुष्य नव्यानं सुरू केलं होतं. उर्दू भाषेचं अध्यापनही त्यांनी केलं. 1999 त्यांना पद्मश्री सन्मान मिळाला, तसंच साहित्य अकादमी आणि इतर प्रतिष्ठेचे पुरस्कारही त्यांना मिळाले होते. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. आपल्या सरकारकडे पूर्ण बहुमत असून मुख्यमंत्री पदासाठी डी के शिवकुमार यांना शपथ घेण्यासाठी आमंत्रित करावं अशी विनंती त्यांनी राजीनामा पत्रात राज्यपालांना केली आहे. सिद्धरामय्या हे सर्वाधिक काळ कर्नाटकचे मुख्यमंत्री राहिले आहेत. ते याआधी 2013-2018 या काळात कर्नाटकचे मुख्यमंत्री होते. 2023 विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला विजय मिळाल्यानंतर ते दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले. पक्षानं आपल्याला राज्यसभेची जागा देऊ केली होती, मात्र त्याला नम्रपणे नकार दिल्याचं सिद्धरामय्या यांनी सांगितलं. राष्ट्रीय राजकारणात आपल्याला रस नसून राज्यातल्या जनतेसाठीच आपण काम करत राहू असं ते म्हणाले. मुख्यमंत्रीपदासाठी नामनिर्देशित डी के शिवकुमार हे कर्नाटक काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. 2023 विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मिळालेल्या विजयात त्यांची भूमिका महत्वाची होती. अन्न सुरक्षा आणि मानके कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी ठाण्यात 7,30,000 रुपयांपेक्षा जास्त किमतीचा माल अन्न आणि औषध प्रशासनानं जप्त केला आहे. तसंच प्रतिबंधित अन्न पदार्थांची विक्री करणाऱ्या 6 जणांना अटक केली आहे. जप्त केलेल्या मालामध्ये फरसाण, तूप, नूडल्स, ताडी, शरबत यांचा समावेश आहे. तर अटक केलेल्या आरोपींकडून 4,53,344 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. राज्यात कोकण विभागातला मुसळधार पाऊस आणि अवघड भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन प्रवाशांच्या सुरक्षेसाठी कोकण रेल्वेनं येत्या 15 जून ते 20 ऑक्टोबरपर्यंत विशेष पावसाळी वेळापत्रक लागू केलं आहे. प्रवाशांनी प्रवास सुरू करण्यापूर्वी गाड्यांच्या आगमन आणि प्रस्थान वेळांची खात्री करून घ्यावी. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं 2026-27 या आर्थिक वर्षात चलनीकरणासाठी निवडलेल्या राष्ट्रीय महामार्गांच्या काही भागांची यादी जाहीर केली आहे. निवडलेल्या राष्ट्रीय महामार्गांची एकत्रित लांबी 1692 किलोमीटर असून हे रस्ते महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगण, तमिळनाडू, झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि हरियाणातून जातात. यात महाराष्ट्रातल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361 वर्धा ते बुटीबोरी आणि राष्ट्रीय महामार्ग 52 छत्रपती संभाजीनगर ते कोरोडी या मार्गांचा समावेश आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 30 जूनपासून सुरू होणाऱ्या बेमुदत उपोषणादरम्यान आपल्या आरोग्याला अपाय झाला तर महाराष्ट्र सरकार त्याला जबाबदार असेल असा इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे प्रणेते मनोज दरांगे यांनी दिला आहे. मराठा समुदायाच्या लोकांना कुणबी प्रमाणपत्र वाटप आणि आरक्षणासंदर्भातल्या उरलेल्या मागण्या 29 मे पूर्ण कराव्यात अशी त्यांची मागणी आहे. हवामान. गेल्या 24 तासात कोकणात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडला. कोकण आणि विदर्भात कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान ब्रह्मपुरी इथं 46.6 सेल्सिअस नोंदवलं गेलं. येत्या 2 दिवसात राज्याच्या 4 विभागांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीत चर्चा. आगामी विधान परिषद निवडणुकीत सर्व जागा जिंकण्याचा महायुतीला विश्वास. रामदास आठवलेंकडूनही जागेची मागणी. 11 प्रवेशाची पहिली यादी उद्या सकाळी 11 जाहीर होणार. पावसाळ्यामुळे सोमवारपासून राज्यात मासेमारी बंदी. 15 जूनपासून कोकण रेल्वेचं नवं वेळापत्रक. आणि प्रसिद्ध शायर बशीर बद्र यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

निशुल्क कायदेशीर मदत मिळवण्यासाठी टेली लॉ ऍप किंवा www.tele-law.in या वेबसाईट वर किंवा टोल फ्री क्रमांक 1-4-4-5-4 वर संपर्क साधा।

0: ആകാശവാണി മുംബൈ. सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सीबीएसईच्या 12वीच्या परीक्षेच्या मूल्यमापन प्रक्रियेतल्या त्रुटी दूर करण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा राजीनामा. डी के शिवकुमार यांची मुख्यमंत्रीपदासाठी शिफारस. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत अग्रमानांकित यानिक सिनर दुसऱ्याच फेरीत पराभूत. आणि प्रसिद्ध शायर बशीर बद्र यांचं निधन. सीबीएसईच्या 12वीच्या परीक्षेच्या मूल्यमापन प्रक्रियेतल्या त्रुटींची केंद्र सरकारनं दखल घेतली आहे. त्या दूर करण्यासाठी योग्य ती कारवाई केली जाईल अशी माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज दिली. ते नवी दिल्लीत सीबीएसईच्या अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलत होते. सर्व विद्यार्थ्यांच्या शंकांचं निश्चित निरसन केलं जाईल असं प्रधान यावेळी म्हणाले.
1: बच्चों को ट्रांसपेरेंटली अपने मार्क के बारे में जानकारी मिले, उनको ट्रांसपेरेंटली स्कैन कॉपी के माध्यम से आंसर शीट उनके हाथ में आए, ये ओएसएम की व्यवस्था है. पहली बार देश में सीबीएसई ने इसको प्रयोग किया. उसमें कुछ विसंगति ध्यान में आ रही है, इसको मैं दायित्व लेता हूँ उसको इसे ठीक करा जाए. हम एक भी विद्यार्थी की ऑन आंसर्ड क्वारी को असमाधित नहीं छोड़ेंगे.
0: राज्यात इयत्ता 11वीच्या प्रवेश परीक्षे प्रक्रियेसाठीची पहिली यादी उद्या सकाळी 11 वाजता जाहीर करण्यात येणार आहे. राज्यातल्या सर्व कनिष्ठ महाविद्यालयांसाठी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण विभागाकडून ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या प्रवेशासाठी राज्यभरातून 12,51,000 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेसंबंधी अभ्यासक्रमात व्यापक सुधारणा करण्याच्या उद्देशानं आज इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नवी दिल्लीत AI अभ्यासक्रम कृती दलाबरोबर उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीत उद्योग आणि शैक्षणिक संस्थांमधलं सहकार्य अधिक दृढ करणं आणि AI संबंधी शिक्षणाला भविष्यातल्या तांत्रिक गरजांशी जुळवून घेणं या मुद्द्यांवर चर्चा झाली. तांदूळ उत्पादनात चीनला मागं टाकून भारत सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश ठरला असल्याचं प्रतिपादन केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंग चव्हाण यांनी केलं. ते आज नवी दिल्लीत खरीप अभियान 2026 या विषयावरील राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन समारंभाला संबोधित करत होते. देशातल्या कष्टाळू शेतकऱ्यांच्या प्रयत्नांमुळेच देशात अन्नसाठ्याची कोणतीही कमतरता नाही. यंदा देशातलं अन्नधान्याचं अंदाजित उत्पादन 37,60,00,000 टनांपेक्षा जास्त असून हा आकडा गेल्या वर्षीच्या तुलनेत 5.3% जास्त असल्याचं चव्हाण यावेळी म्हणाले. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. आपल्या सरकारकडे पूर्ण बहुमत असून मुख्यमंत्रीपदासाठी डी के शिवकुमार यांना शपथ घेण्यासाठी आमंत्रित करावं अशी विनंती त्यांनी राजीनामा पत्रात राज्यपालांना केली आहे. सिद्धरामय्या हे सर्वाधिक काळ कर्नाटकचे मुख्यमंत्री राहिले आहेत. ते याआधी 2013 ते 2018 या काळात कर्नाटकचे मुख्यमंत्री होते. 2023 विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला विजय

0: आल्यानंतर ते दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले. पक्षानं आपल्याला राज्यसभेची जागा देऊ केली होती, मात्र त्याला नम्रपणे नकार दिल्याचं सिद्धरामय्या यांनी सांगितलं. राष्ट्रीय राजकारणात आपल्याला रस नसून राज्यातल्या जनतेसाठीच आपण काम करत राहू, असं ते म्हणाले. मुख्यमंत्री पदासाठी नामनिर्देशित डी के शिवकुमार हे कर्नाटक काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. 2023 विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मिळालेल्या विजयात त्यांची भूमिका महत्वाची होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी दिल्ली इथं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. राज्यातल्या अनेक प्रश्नांवर त्यांनी प्रधानमंत्र्यांशी चर्चा केली, तसंच राज्यातल्या अनेक प्रकल्प आणि योजनांच्या अंमलबजावणीची माहिती प्रधानमंत्र्यांना दिली. आगामी विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुती 17 पैकी 17 जागा जिंकेल असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी दिल्लीत वार्ताहरांशी बोलताना व्यक्त केला. जागा वाटपाबाबत महायुतीच्या घटक पक्षांमध्ये मतभेद नाहीत, असं त्यांनी स्पष्ट केलं. मतभेद असल्यामुळे जागा वाटप करण्यासाठी उशीर होत आहे का, असा प्रश्न विचारला असता जागा वाटपाचं सूत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच ठरवलं आहे आणि त्यानुसारच ते होईल, असं शिंदे म्हणाले. महायुतीत RPIला कमी महत्व दिलं जात असल्याची खंत पक्षाचे अध्यक्ष केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केली आहे. आज यवतमाळमध्ये बातमीदारांशी बोलताना त्यांनी सांगितलं की शिवसेना भाजपा युती असताना ज्यावेळी RPI युतीत आला तेव्हा शिवशक्ती भीमशक्ती झाली, मात्र आता एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचा पक्ष मिळून महायुती झाल्यानं रिपाईचं महत्व कमी झालं आहे. रिपाईला सत्तेत सहभाग मिळत नाही, अशी नाराजी त्यांनी यावेळी व्यक्त केली. एखादा मंत्री रिपाईचा असायला हवा, त्यादृष्टीनं विधान परिषदेची एक जागा अपेक्षित आहे, असं आठवले म्हणाले.
1: आम्ही आत्मदर्शन करतो आहोत की आम्ही सुद्धा त्याला 50% जबाबदार आहोत, कारण आमच्या कार्यकर्त्यांनी विधानसभेची तयारी केली होती, आमच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषद महापालिका नगरपालिकेची तयारी केली होती. तर हे पॉलिटिकल पक्ष आमचा उभा राहत नाहीये. देवेंद्रजीने सांगितलेलं आहे त्याप्रमाणे जेवढं आता महामंडळ होती आणि जे MLC आम्हाला ती मिळेल अशी अपेक्षा आहे.
0: या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांचं संसदेतलं वर्तन महिलांप्रती अपमानास्पद असल्याची तक्रार तृणमूलच्याच खासदार काकोली घोष दास्तीदार यांनी केली आहे. बॅनर्जी यांचा महिलांविषयीचा दृष्टिकोन दूषित असून त्यांना शिक्षा करावी अशी मागणी काकोली यांनी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांना पत्र लिहून केली आहे. गडचिरोली तसंच छत्तीसगड पोलिसांनी संयुक्तरित्या कारवाई करत आज गडचिरोली आणि छत्तीसगडच्या सीमावर्ती जंगलात नक्षलवाद्यांनी सुरू केलेला शस्त्रनिर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त केला. यावेळी पोलिसांनी अनेक बंदुका, स्फोटकं आणि ते तयार करण्याचं साहित्य ताब्यात घेतलं. आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांनी चौकशीदरम्यान या कारखान्याबद्दल माहिती दिली होती. गेल्या आठवड्यात भामरागड तालुक्यातल्या बिनागुंडाजवळच्या जंगलातला असाच एक शस्त्रनिर्मितीचा कारखाना पोलिसांनी उद्ध्वस्त केला होता. कुस्तीपटू विनेश फोगट हिला यंदाच्या आशियाई खेळांसाठीच्या निवड चाचण्यांमध्ये सहभागी होण्याची परवानगी देणाऱ्या दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशाला भारतीय कुस्ती महासंघानं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. मातृत्वाच्या रजेनंतर पुनरागमन करणाऱ्या विनेशला महासंघानं निवड चाचण्यांमध्ये सहभागी होण्यासाठी नकार दिल्यानं तिने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मातृत्वाला कोणत्याही प्रकारे व्यावसायिक अडथळा किंवा एखाद्या खेळाडूला प्रतिकूल वागणूक देण्याचं कारण मानलं जाऊ शकत नाही, असं न्यायालयानं स्पष्ट करून विनेशीला निवड चाचण्यांमध्ये सहभागी होण्याची परवानगी दिली होती. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत अग्रमानांकित यानिक सिनर याला दुसऱ्या फेरीत पराभवाचा धक्का बसला आहे. अर्जेंटिनाच्या हुआन मॅन्युअल सेरुंदोला याची सिनरवर 3-6, 2-6, 7-5, 6-1, 6-1 अशी मात केली. पहिले दोन सेट्स हरल्यानंतरही दमदार पुनरागमन करत सेरुंदोलो यानं सामना जिंकला. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत महिला दुहेरीच्या सामन्यातून व्हीनस विल्यम्स आणि हेली बॅप्टिस्ट यांना कोणतंही कारण न देता माघार घेतली आहे. आज त्यांनी त्याची घोषणा केली. त्यामुळे या जोडीच्या जागेवर अमेरिकेची युडिस चोंग आणि ओरोनिका रेजवेक ही जोडी खेळणार आहे.

प्रसिद्ध शायर बशीर बद्र यांचं आज भोपाळ इथं निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. उर्दू भाषेत त्यांनी लिहिलेली शेरोशायरी देशकालाची बंधनं पार करून प्रसिद्ध झाली होती. आज कुलियते बशीर बद्र, अहमद आहट आणि देवनागरी लिपीत लिहिलेला उर्दू गझलांचा संग्रह उजाले अपनी यादों के ही त्यांची पुस्तकं गाजले. दुश्मनी जमकर करो लेकिन गुंजाइश रहे, जब कभी हम दोस्त हो जाए तो शर्मिंदा न हो, हा भारत पाकिस्तान सिमला कराराच्या वेळी त्यांनी लिहिलेला शेर सर्वतोमुखी झाला होता. अयोध्येत जन्मलेले बशीर बद्र यांनी लहान वयात कविता लिहायला सुरुवात केली होती. मेरठमधलं त्यांचं घर आणि त्यातलं अप्रकाशित साहित्य जातीय दंगलीत जाळलं गेल्यावर भोपाळमध्ये त्यांनी आयुष्य नव्यानं सुरू केलं होतं. उर्दू भाषेचं अध्यापनही त्यांनी केलं होतं. 1999 त्यांना पद्मश्री सन्मान मिळाला, तसंच साहित्य अकादमी आणि इतर प्रतिष्ठेचे पुरस्कारही त्यांना मिळाले होते. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सीबीएसईच्या 12वीच्या परीक्षेच्या मूल्यमापन प्रक्रियेतल्या त्रुटी दूर करण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा राजीनामा. डीके शिवकुमार यांची मुख्यमंत्रीपदासाठी शिफारस. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत अग्रमानांकित यानिक सिनर दुसऱ्याच फेरीत पराभूत. आणि प्रसिद्ध शायर बशीर बद्र यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

107.1 मेगाहर्ट्ज आकाशवाणी मुंबई एफएम रेनबो वाहिनी आणि न्यूज ऑन एआयआर या ॲपवर वंदन या कार्यक्रमात मी रश्मी आंबेडकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. सगळ्यांना नमस्कार, सुप्रभात. आणि 8 वाजेपर्यंत आपण एकमेकांच्या बरोबर असणार आहोत. आत्ता आपलं वंदन हा कार्यक्रम आहे, त्यानंतर रेनबो फंडेच्या पूर्वार्धात आणि उत्तरार्धात आपली भेट होणार आहे. मस्त दिवस आहे आजचा आणि वेगवेगळ्या गोष्टी आजच्या दिवशी घडल्यात त्याबद्दल बोलणार आहोत. प्रायोजित कार्यक्रम आहेत, माहितीपूर्ण कार्यक्रम सिरीज आपली एक छानशी सुरू आहे. हे सगळं भरगच्च असणार आहे 8 वाजेपर्यंत आणि मीही आपल्याबरोबर असणार आहे. आत्ता छानशा एका भक्तिरचनेने सुरुवात करूया आणि त्यानंतर आज वंदनमध्ये कुठल्या विचाराबद्दल आपण बोलणार आहोत किंवा कुठली अशी गोष्ट आहे जी आपल्या आयुष्यात रोज घडत असते, फक्त ती विधानांच्या आणि विचारांच्या स्वरूपात जेव्हा आपण ऐकतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की अरे खरंच की मलासुद्धा हेच म्हणायचं होतं, माझ्यासुद्धा ह्याच भावना आहेत, पण ते अशा पद्धतीने मांडणं कदाचित मला शक्य नाही, पण ते विचारवंतांनी आपल्यासाठी करून ठेवलं आहे. तर आज कोणत्या भावनेबद्दल, आज कोणत्या भावनेपेक्षाही क्रियेबद्दल आज आपण बोलणार आहोत. आपली ही ध्यानाची सिरीज सुरू आहे, मेडिटेशनची सिरीज सुरू आहे आणि ते करत असताना वेगवेगळ्या गोष्टींची जाणीव आपल्याला होत जाते, त्यातलीच ही एक जाणीव, भावना किंवा कृती आपण म्हणूया, त्याच्याबद्दल आजच्या कार्यक्रमात बोलूया. पण ह्या भक्तिरचनांनंतर दोन रचना, त्यानंतर मी संवाद साधणार आहे.

वंदन या कार्यक्रमामध्ये आपण भेटलो आहोत आणि आज एक अशी कृती म्हणूया जिचा विचार आपण फारसा करत नाही की काय असं कधीकधी वाटतं. म्हणजे देण्याबद्दल सातत्याने बोललं जातं की देण्याबद्दलच्या अनेक अशा गोष्टी आहेत की देताना कसलाही विचार करता कामा नये, किंवा कोणाला जर काही द्यायचं असेल तर या हाताचं त्या हाताला कळता कामा नये, अशा अनेक गोष्टींचे विचार आपण ऐकत असतो, किंवा त्यावर विधानं आहेत काही काही, किंवा त्यावर विचारवंतांनी अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत, अनुभव सांगितलेले आहेत, त्याबद्दल आपण नेहमी बोलतो ऐकतो किंवा समोरच्याला सांगतो सुद्धा. पण देण्याबरोबरच घेणं नाही म्हणत आहे, मिळणं, आपल्याला प्राप्त होणं या गोष्टीबद्दल आपण किती चर्चा करतो किंवा किती त्याच्याबद्दल बोलत असतो. आता कितीतरी गोष्टी अशा आहेत, कितीतरी घटना म्हणूयात, कितीतरी वस्तू म्हणूयात, कितीतरी असं आपल्या आयुष्यात घडत असतं जे प्राप्त होत असतं आपल्याला. आपण काही काही वेळेला ते मागतो, काही काही वेळेला न मागता. या गोष्टींचा सुद्धा विचार आपण बऱ्याचदा केला पाहिजे, किंवा त्याबद्दल काय म्हणणं आहे विचारवंतांचं, आणि किती सुंदर पद्धतीने त्यांनी या गोष्टी सांगितल्यात की जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला आपण न ठरवता न मागता आपल्याला ती प्राप्त होते, आपल्याला मिळते, त्यावेळेला सगळ्यात आधी तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे असं काही विचारवंतांनी म्हटलं. आणि सध्या कृतज्ञतेबद्दल, ग्रॅटिट्यूडबद्दल मेडिटेशन करत असताना, ध्यान करत असताना ही गोष्ट पाया मानली जाते की आपण कृतज्ञ असलं पाहिजे आपल्या आजूबाजूला जे घडतंय त्यासाठी, आपल्याला जे मिळतंय त्यासाठी, जे आपण मिळवतोय आणि मिळतंय आपोआप त्या सगळ्यांसाठी. त्यामुळे विचारवंतांनी सुरुवातच ही केली की जे मिळतंय आपल्याला त्यासाठी आपण कृतज्ञ असलं पाहिजे, मग ते आपण जाणून बुजून मिळवत असलो किंवा आपल्याला आपोआप मिळत असलं. अजून एक खूप छान विधान आहे, त्याच्यामध्ये ते विचारवंत असं म्हणतात की देताना आपण कधीही ती गोष्ट लक्षात ठेवली नाही पाहिजे, किंवा त्या गोष्टीचं स्मरण ठेवलं नाही पाहिजे की आपण काय दिलं आहे, पण जेव्हा आपण प्राप्त करतो तेव्हा मात्र ते विसरता कामा नये की काय प्राप्त केलं आहे. जी गोष्ट दिली आहे ती विसरून जावी आणि जी प्राप्त केली आहे तिचं स्मरण कायम ठेवावं असं विचारवंत म्हणतात. अजूनही अशा अनेक गोष्टी आहेत ज्याबद्दल आपण बोलणार आहोत, या प्राप्त होण्याबद्दल किंवा मिळण्याबद्दल, त्याबद्दल बोलूया छान छान भक्तिरचनामध्ये आपण ऐकणार आहोतच. आज आपल्याबरोबर मी रश्मी आंबेडकर, वंदन हा कार्यक्रम आपण ऐकतोय आकाशवाणी मुंबई, FM रेनबो वाहिनी 107.1 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर.

आणि आता पटकन कोणी कोणी सहभाग नोंदवला आत्तापर्यंत त्यांच्याबद्दल सांगणार आहे. आणि मी म्हटलं तसं की आत्ता जे सहभागी झालेत त्यांची नावं मी पुन्हा पुन्हा सांगत नाही, नव्याने जे सहभागी होतात त्यांच्याबद्दल जरूर उल्लेख करते. आणि नावाचा उल्लेख केल्यानंतर धन्यवादाचा मेसेज मला पोहोचतो, त्यामुळे पुन्हा तो टाईप करू नका, कारण मग पुन्हा ते लिस्टमध्ये नाव येतं आणि मग सगळी गडबड होण्याची शक्यता असते. त्यामुळे तुमचं नाव उच्चारल्यानंतर, तुमचा सहभाग सांगितल्यानंतर तुमचा धन्यवादाचा मेसेज माझ्यापर्यंत पोहोचलेला आहे असं समजून आपण पुढे जाऊया. आपल्याला रघुनाथ, बळीराम पाटील, मधुसूदन जोशी, जयेंद्र शहा, त्यानंतर प्लीज तुम्ही तुमचं नाव सांगत जा, मंगेश जोशी, किशोर पाटील, रवींद्र शेणॉय, विठ्ठल मसळेकर, रत्नाकर भालेकर, सुरेश बावकर, सुधीरदत्त मुणगेकर, पंकज मोहोड, अनिल गावणे, अनंत कानडे, मंगेश घरत, विजेंद्र घाटोळ, माधव वाघ, चित्रा मांडके, शिरीष बेलसरे, वृंदा जाधव, संजय सिंग राजपूत, गजानन पाटील, आत्माराम खराडे, विक्रम आठवले, प्रज्ञा मानकामे, जयश्री उमराणी, आशा सोनावणे, स्वाती कुलकर्णी, रवींद्र साने, नित्यानंद पाटील, मंगेश म्हात्रे, नरहरी जिंके, त्यानंतर सुरेश आरेकर यांचा मेसेज आहे आपल्याला. आपल्याला मेसेज आहे शकुंतला महाजन यांचा, कृष्णानंद कामत यांचा मेसेज आहे, बरेच मेसेजेस येत आहेत. प्रकाश कुलकर्णी यांनी मेसेज केला, विजय देवारे, त्यानंतर त्यांनी त्यांचं नाव नाही सांगितलेलं, प्लीज नावसुद्धा सांगत जा मध्ये मध्ये जेव्हा मेसेज कराल तेव्हा. असे बरेच मेसेजेस येतच आहेत, अजूनही येत राहणार आहेत आणि मी उल्लेख करेनच. आज मिळवण्याबद्दल आपण जेव्हा बोलतो आहोत तेव्हा एके ठिकाणी एक विचारवंत असं म्हणतात की देणं ही कृती खूप महत्त्वाची ठरते, कारण मिळवण्यासाठीची सुरुवात तिथून होते, किंवा मिळण्याची सुरुवात देणं ह्या कृतीपासून होत असल्यामुळे ती कृती सगळ्यात महत्त्वाची आहे असं एके ठिकाणी विचारवंतांनी म्हटलंय. वंदन या कार्यक्रमात अशाच वेगवेगळ्या गोष्टींबद्दल आपण बोलत राहणार आहोत आणि त्याबरोबरीने छान छान भक्तिरचना सुद्धा आहेत.